0: श्रोतेहो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: नमस्कार, मी मोहन जोशी. अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत रहा FM Rainbow

एफ एम रेनबो 107.1 MHz आणि आपण ऐकत आहात वंदन कार्यक्रम. आपल्याला आपले अनेक श्रोते सातत्याने या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी आपल्याला सांगत असतात, कळवत असतात, त्यामुळेच निश्चितच कार्यक्रम आपला हा रंजक होत असतो. म्हणजे आता आपण 84 कोसी परिक्रमा याच्याबद्दल बोललो, मग नेमकं 84 कोस म्हणजे किती? तर असे प्रश्न आपल्याकडे येत असतात, किंवा आज ही परिक्रमा करायची झाली तर कितपत कठीण आहे, कितपत. निश्चितच मी अशा पद्धतीने तुम्ही परिक्रमा करा अशा पद्धतीचा सल्ला निश्चितच देणार नाही, कारण की हा प्रत्येकाच्या वैयक्तिक आरोग्यानुसार घ्यायचा निर्णय आहे. त्यामुळे प्रत्येकाची जी काही शारीरिक आत्ताची स्थिती आहे, मानसिक स्थिती आहे, त्यानुसार या परिक्रमा करायच्या अथवा नाही हे आपण आपल्याला ठरवता आलं पाहिजे. परत 84 कोस याचा म्हणजे शब्दशहा त्याला कितपत त्याचा आपण काय म्हणूया सत्यार्थता तपासता येईल असं नाही आहे, पण साधारणपणे 275 किलोमीटर असा उल्लेख दिसून येतो आपल्याला. तर आता ह्या सगळ्या परिक्रमा आत्ताच्या काळात जिथे आपल्या शरीराला वाहनांची सवय लागलेली आहे, त्या काळामध्ये आपल्याला कितपत झेपतील अथवा नाही हा पूर्णपणे आपण लहानपणापासून किती चालत आलेले आहोत, आपल्या शरीराला ह्याची आत्ता किती व्यवस्थित सवय आहे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. बरं, आपण काही शब्दांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न सध्या करत असतो, म्हणजे जो अगदी आपण नियमित आपल्या प्रचलित आपल्या बोलीभाषेमध्ये जो शब्द आहे, तर आज ज्या शब्दाबद्दल जाणून घ्यायचा मी प्रयत्न केला, नारायण आपण हा शब्द वापरतो बरोबर, तर नारायण ह्या शब्दाचा संबंध हा कुठेतरी नर ह्याच्याशी निगडीत असावा असं मला वाटत होतं, पण बहुतांश संदर्भांमध्ये शोधाशोध केल्यानंतर आढळलेलं उत्तर अत्यंत वेगळं आहे. बऱ्याच ठिकाणी नारायण ह्या शब्दाचा अर्थ सांगत असताना जो म्हणजे नार ह्या शब्दाचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी पाणी या अर्थाने केलेला दिसून येतोय, आणि पाण्यामध्ये जो अयन करतो तो विसावतो तो. आता खरं बघायला गेलं तर अयन ह्या शब्दाचा आपण जो काही भौगोलिक अर्थ बघतो तो पूर्णपणे वेगळा आपल्याला माहिती असतो, पण जो पाण्यामध्ये विसावलेला आहे तो असा एक नारायण शब्दाचा अर्थ बऱ्याच ठिकाणी उपलब्ध झालेला दिसून येतो. आपल्याकडे जर काही वेगळी माहिती असेल तर ती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा, किंवा या सगळ्या शब्दांच्या पलीकडे म्हणजे ते नाव नेमकं का त्या विशिष्ट देवतेला मिळालेलं असावं हे शोधणंसुद्धा खूप रंजक वाटतं, कारण आपण सहज नारायण नारायण असं आपण म्हणतो, पण अर्थ कदाचित आपल्या डोक्यात जो आहे त्यापेक्षा वेगळा असू शकतो. म्हणून हा सगळा शोधाशोधीचा खटाटोप एफ एम रेनबोवर 107.1 MHz वर वंदन या कार्यक्रमात.

नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।

आणि वंदन कार्यक्रमात वळणार आहोत एका छोट्याशा बोधकथेकडे. अतिशय साधी सोपी सरळ अशी ही बोधकथा. दोन बिया एका भांड्यामध्ये अनेक बियांसोबतच त्या होत्या आणि त्या दोन्ही बियांमध्ये आपापसात चर्चा सुरू होती की आता पावसाळा जवळ येतो आहे, आता आपल्याला लवकरच आपण रुजणार आणि आपण वाढणार. त्यातली एक बी अत्यंत आढ्यतेने म्हणाली, मी सर्वोत्तम बीज आहे, मला अतिशय उत्तम असा वारसा लाभलेला आहे. माझ्या बीजासाठी किंवा माझं जे बीज आहे त्याची ख्याती की ह्या हे जे वाण आहे त्याच्यासाठी अनेक शेतकरी त्याचं कौतुक करत असतात, मी सर्वोत्तम आहे. त्याच्यानंतर तिच्या बाजूला असलेली दुसरी बी म्हणाली की आपण किती सर्वोत्तम आहोत हे काय ठरवणार असतो. आणि मग झालं असं की ह्या दोन्ही बिया दोन वेगळ्या व्यक्तींच्या हाती पोहोचल्या काही कारणाने, आणि दोन्ही व्यक्तीने त्यांना रुजवलं. त्यातली एक जी व्यक्ती होती त्या अर्थात म्हणजे जो कोणी शेतकरी होता तो अत्यंत दृढनिश्चयी होता आणि प्रयत्नांशिवाय कुठलीच मौल्यवान गोष्ट मिळत नाही हे जाणणारा होता. त्याने त्या बीजासाठी सर्वोत्तम मातीचा शोध घेतला, अर्थात हे जे बीज आहे जे थोडंसं हलकं मानलं जाणारं होतं त्या बीजाबद्दल, तर त्याने ह्या हलक्या बीलासुद्धा अतिशय उत्तम मातीमध्ये रोवलं. बागेतला म्हणजे आपल्या संपूर्ण त्या शेतातला सगळ्यात जास्त सूर्यप्रकाश येणारा कोपरा तो त्याने इथं निवडलेला होता. रोज सकाळी उठून त्या बीला पाणी घालणं आणि बाजूचं तण उपटणं वगैरे वगैरे सगळं त्या व्यक्तीने अतिशय छान केलं. आणि इथे हे जे उत्तम बीज होतं ते ज्या व्यक्तीच्या हाती आलं तर त्याला स्वतःला मातीत काम करण्याचा कंटाळा होता. आणि जर हे बीज इतकं वाण उत्तम आहे आणि इतकं सगळं कुठेही रुजून येणारं आहे तर त्याने आपल्या घराच्या मागच्या अगदी थोड्याशा जागेमध्ये एक साधारणसा उथळ खड्डा खणला आणि त्यात बी टाकलं. आणि त्याच्याकडे की निसर्ग आहे, निसर्ग त्याच्यासाठी स्वतः सगळं करत असतो, मला काही करायची काही गरज नाही आहे असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. अर्थातच आपल्याला हा परिणाम आपण समजूच शकतो की जिथे मेहनत झालेली आहे तिथे हलकं वाणसुद्धा छान रुजून आलं, तरारून आलं, त्याच्यातनं जे फळ प्राप्त झालं ते अत्यंत सकस असं होतं. आणि दुसरीकडे उत्तम वाण ज्याच्याकडे दुर्लक्ष झालं ते वाण उत्तम असून सुद्धा त्याच्यातनं बीजनिर्मिती बीजातनं जी काही निर्मिती होणं अपेक्षित होतं तर ते अत्यंत हलक्या दर्जाचं आलं. आपल्या आयुष्यात आपण आसपाससुद्धा बऱ्याचदा अशा अनेक गोष्टी पाहत असतो की त्याच्यामध्ये

मुलांच्या बाबत विशेष करून ह्या तुलना होताना आपल्याला दिसत असतात की तो बघ कसा, ती बघ कशी. प्रत्येक वाण आपापलं काहीतरी कौशल्य घेऊन आलेलं असतं. काही मुलं अभ्यासात हुशार असतात, काही मुलं खेळामध्ये हुशार असतात. तुम्ही शेतकरी म्हणून त्यांच्यावर काय मेहनत घेता हा महत्त्वाचा भाग आहे. कारण जर तुम्हीच मेहनत नाही घेतली तर उत्तम वाण जसं साधारण होऊन गेलं आणि साधारण वाण जसं उत्तम होऊन गेलं हा फरक होत असतो. मेहनत घेणारा शेतकरी हा महत्त्वाचा, बरोबर की नाही. याच नोटवर आपण थांबणार आहोत वंदन कार्यक्रमामध्ये आणि ठीक 6 वाजता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं बातमीपत्र ऐकूया. बातमीपत्रानंतर 6:05 पुन्हा भेटूया याच वाहिनीवर FM रेनबोवर रेनबो फंडे या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐका, ऐकवत रहा 107.1 MHz.

नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक ने स्काई व्हाट्सएप इन लाइफ मान मोर काम इतनो आराम सो स्टार्टअप योर डे विथ रेनबो फन डे रेनबो फन डे
2: रेनबो फन डे रेनबो फन डे
1: म्यूजिकल साथ रियल लाइफ बात सिनेमा नाटक भटकर इतिहास स्टार्टअप योर डे विथ रेनबो फन डे रेनबो फन डे
3: बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर FM रेनबोवर 107.1 MHz रेनबो फंडे या कार्यक्रमात आपल्यासोबत मी रश्मी वारंग। आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार।

FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज आणि आता जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. काल मुंबई इथं कुलाबा येथील वेधशाळेत नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान 28 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान 30 अंश सेल्सिअस, आर्द्रता 77%. मुंबई शहर आणि उपनगराकरता पुढील 24 तासाकरता हवामानाचा अंदाज असा: आकाश अंशतः ढगाळ राहील आणि काही भागांमध्ये सौम्य पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपेक्षित कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, अपेक्षित किमान तापमान 28 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांकरता सूचना: आज 24 मे रोजी केरलम कर्नाटक समुद्रकिनारी भाग, लक्षद्वीप कॅमोरिन समुद्री भाग, मालदीवचा परिसर तसंच दक्षिण पूर्व आणि दक्षिण पश्चिम अरबी समुद्राचा काही भाग, या ठिकाणी वाऱ्यांचा ताशी वेग 40 ते 50 किलोमीटर ताशीपासून वाढून 60 किलोमीटर ताशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सोमालिया समुद्रकिनारी भाग, दक्षिण पश्चिम अरबी समुद्राचा भाग, इथे वाऱ्यांचा ताशी वेग हा 45 ते 55 किलोमीटर ताशीपासून वाढून 65 किलोमीटर ताशी होण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये मच्छीमार बांधवांनी समुद्रात बोटी नेऊ नयेत अशी सूचना करण्यात येत आहे. ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यांकरता हवामानाचा अंदाज असा: सौम्य स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झवर FM रेनबो प्रसारण सेवा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते. आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट. दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा.
2: FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ आणि पहिली दोन गाणी ऐकून आपल्या चाणाक्ष श्रोत्यांनी नेहमीप्रमाणेच विषय पटकन ओळखलेला आहे. तुझा माय बाप बंधू आपण गाणं ऐकलं, एक डाव भूताचा या चित्रपटातनं, आणि त्यानंतर आला ग भाऊरा या मधुबाला जव्हेरी यांच्या स्वरातलं हे गीत होतं. आजचा दिवस 24 मे हा बऱ्याच साऱ्या देशांमध्ये जागतिक बंधू दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक बंधू दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच्यामागे कुठल्याही प्रकारचं विशिष्ट असं कारण नाही, पण एकूणच जगभरातले सगळे जे भाऊराया आहेत त्यांचं आपल्या आयुष्यात असलेलं महत्त्व अधोरेखित करणं हा त्यामागचा मुख्य हेतू. तर आज त्यामुळेच आपल्या ह्या रेनबो फंडे कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये बंधू विशेष दादा स्पेशल असा हा कार्यक्रम असणार आहे. आणि केवळ आपला भाऊ एवढ्यापुरती ही संकल्पना आपण मर्यादित न ठेवता आपल्या आयुष्यात बंधुत्व भाव जागवणारे जे जे भाऊ असतात, मग ते आपल्या रक्ताच्या नात्याचे असतील किंवा बिनरक्ताच्या नात्याचे असतील, हे सगळे बंधू आजच्या कार्यक्रमात अवतरणार आहेत FM रेनबोवर रेनबो फंडे या कार्यक्रमात. सुरुवात करूया आशा भोसले यांच्या स्वरातील या गीताने.

श्रोते हो, पाण्याचं महत्व अगदी पूर्वापारपासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे। सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।

आपल्या आयुष्यातल्या सगळ्याच बंधूंचं स्थान, मग ते मोठे बंधू असतील, आपले छोटे बंधू असतील, त्यांचं स्थान आणि त्याच्याबद्दल आपल्याला असलेलं प्रेम व्यक्त करण्याचा आजचा दिवस. अर्थातच यासाठी एकच दिवस हवा असं अजिबातच नाही. आपलं भावंडांवरचं प्रेम, आपल्या बंधूंवरचं प्रेम आपल्याला दाखवण्यासाठी विशिष्ट दिवसच हवा अशी काही सक्ती नसते. पण बऱ्याचदा आपल्याकडे मातृदिन किंवा आता पाश्चात्य संस्कृतीनुसार आलेले मदर्स फादर्स डे या सगळ्या निमित्ताने त्या त्या नात्यांबद्दल आपण पुन्हा विचार करत असतो. आपल्याकडे भाऊबीजेसारखा, रक्षाबंधनासारखा सण आहेच की जिथे बहीण भावाच्या नात्याला विशिष्ट पद्धतीने आपण पुन्हा पुन्हा नव्याने उजाळा देत असतो. पण हे सगळं करत असताना त्यातल्या रीतीभाती यांच्याकडे आपलं विशेष लक्ष कित्येकदा जातं. त्या पलीकडे जाऊन मोठा भाऊ, आणि केवळ भाऊ म्हणत असताना भाऊ आणि बहीण यांच्यातलंच नातं अपेक्षित नाही आहे, दोन भाऊ सख्खे असतील, चुलत असतील, दूरचे असतील, नात्यातले असतील, भिन्न नात्यातले असतील, ह्या सगळ्यांचंच आपल्या आयुष्यातलं महत्त्व कित्येकदा आपण त्या व्यक्तीला बोलून दाखवत नाही किंवा ते मनातल्या मनात राहतं. म्हणजे एक काळ असा होता की ज्या काळामध्ये मोठे भाऊ हे वडिलांच्याच समान मानले जाण्याचा जो काळ होता, त्या काळात वडिलांबद्दल जी आदरयुक्त भीती असायची तीच मोठ्या भावांबद्दल असल्यामुळे आपल्या भावना, म्हणजे आताच्या काळात जितकं सहज सगळं बोललं जातं की लव यू ब्रो वगैरे, तर ते तर त्या काळात शक्यच नव्हतं. आणि त्यामुळे आपल्या मोठ्या भावाने आपल्यासाठी जे काही केलेलं आहे ते कित्येकदा अव्यक्तच राहायचं. मला असं वाटतं की हे व्यक्त होण्यासाठी हे सगळे दिवस छान एक निमित्त ठरू शकतात, नाही का? भ्राता, सहोदर, बंधू, भाऊ, दादा, किती काही ठिकाणी अण्णा, तर त्यामुळे किती वेगवेगळ्या नावांनी त्यांना संबोधलं जात असतं. बरं, आपल्याकडे हे जे दोन्ही सण आहेत, भाऊबीज आणि रक्षाबंधन, त्याच्यामध्ये बहीण आणि भाऊ यांचं नातं साजरं होतं, पण दोन भावांचं नातं, मग जसं मी म्हटलं मोठा भाऊ असेल, धाकटा भाऊ असेल, त्यांचं नातं कित्येकदा मनातल्या मनात राहतं, कृतीतनं ते व्यक्त होऊच शकतं. याच नात्याचे वेगवेगळे पैलू थोडेसे उलगडून बघणार आहोत. आणि या निमित्ताने जी गाणी मी शोधत होते, बरीचशी नाही सगळीच गाणी ही बहीण आणि भाऊ यांच्या नात्यावरची आहेत. दोन भावांच्या नात्याचं वर्णन करणारं गाणं जरा शोधणं कठीण आहे, बघूया आपण. पण तत्पूर्वी ह्या सगळ्या गाण्यांचा आस्वाद घेत राहणार आहोत आपण एफ एम रेनबोवर 107.1 MHz. यामध्ये सुद्धा आपल्या माहेरचं वर्णन करताना आपल्या दादाचं आणि वहिनीचं वर्णन करणारी ती ऐकूया.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नमस्कार, मी आदित्य ओक. सुमधुर गाणी, गप्पा, मान्यवरांच्या मुलाखती, श्रोत्यांशी थेट संवाद साधणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजेच निखळ मनोरंजनाची हमी. तेव्हा ऐकत रहा FM रेनबो वाहिनी.
2: FM रेनबो 107.1 MHz. आणि आपण आज जागतिक बंधू दिनानिमित्त भावांबद्दल ह्या सगळ्या बोलत आहोत. गंमत म्हणजे की अनेक आपल्याला बहिणींचे तर मेसेजेस आहेतच आणि मोठ्या भावाबद्दल वगैरे कथन करणारे सुद्धा आहेत. आपल्याला एक फोन होता विद्याधर देसाई यांचा आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जे म्हणालात की मोठे भाऊ हे वडिलांच्या समानच असायचे, तर बऱ्याचदा त्या काळामध्ये घरामध्ये एक साधारणपणे 3-4 किंवा 5 भावंडं वगैरे असायची, काही ठिकाणी अगदी 7-8ही. आणि त्यामुळे मोठ्या भावात आणि अगदी धाकट्या भावंडामध्ये अनेकदा अगदी 15-20 वर्षाचं अंतर असायचं आणि त्यामुळे आपसुकच ती भीती जाणवत राहणं हा भाग असायचा. अर्थात त्यातले काही दादा असेही की जे वयातलं हे अंतर जाणवून न देता भावंडांशी अगदी मिळून मिसळून जाणारे, बहिणींची भावांची चेष्टा करणारे, त्यांच्यासोबत मजामस्ती करणारे, तर काही जण जुन्या काळामध्ये पाहिलं आपण तर आब राखून असणारे. मेघा नारिंगरेकर यांनी सांगितलं की आत्ताच त्या गावी मालवणला गेल्या होत्या आणि त्यांच्या यजमानांना उष्णतेचा खूप विलक्षण त्रास झाला, तर त्यावेळेला त्यांचे भाऊ लगेचच धावून आले. त्यांनी ताबडतोब त्या सगळ्या कठीण प्रसंगामध्ये बहिणीला जी मदत केली. तर हे भावांचं अस्तित्व किंवा त्यांचं आपल्या आयुष्यात असणं हे किती महत्त्वाचं असतं. म्हणजे बऱ्याचदा आपण केलेल्या चुका ते पोटात घेत असतात, आई वडिलांपासून आपल्याला जपतही असतात आणि काही वेळेला आई वडील बनूनच आपला कानही पिळत असतात. तर असल्या सगळ्या दादा लोकांना आज सॅल्यूट करण्याचा दिवस, जागतिक बंधू दिवस, त्यानिमित्ताने आपण बोलत आहोत आणि त्याच धर्तीवरची गाणीसुद्धा ऐकत आहोत FM रेनबोवर.

FM रेनबो 107.1 MHz. खूप सारे किस्से आणि खूप सारे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. पंकज मोहोड म्हणत आहेत की 2002 मध्ये 10वीची परीक्षा दिली, त्यावेळेला परीक्षेला मोठ्या भावानं सायकलने परीक्षा केंद्रावर पोहोचवलं होतं, तर त्याची आठवण त्यांनी सांगितलेली आहे. मोठी भावंड म्हणा, मोठा दादा म्हणा, किंवा अगदी धाकटा भाऊ सुद्धा कधी कधी वेळप्रसंगी आपल्यासाठी अगदी मोठा होऊन ठाकतो तेव्हा म्हणा, ते काय करत नाहीत आपल्यासाठी. म्हणजे लहान वयात त्यांनी बऱ्याच साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या असतात आणि त्याची आपल्याला जाणीवही नसते. म्हणजे आपल्याला वाटतं त्यात काय भाऊ आहे किंवा मोठा दादा आहे, त्याने केलंच पाहिजे, असं नसतं. आणि त्यामुळे ही कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे केवळ ती भाऊबीज किंवा रक्षाबंधनाच्या त्या रीतींपेक्षाही कधी कधी हे बोलून दाखवणं सुद्धा खूप गरजेचं असतं. मध्यंतरी एक मालिका बघत होते आणि त्या मालिकेमध्ये असंच मोठ्या आणि छोट्या भावाचं भांडण असतं आणि भांडणासाठी असं काही विशिष्ट कारण नसतं, पण जेव्हा ते दोघंही एकमेकांकडे मोकळे होतात, मन मोकळं करतात, तेव्हा मोठा भाऊ हे म्हणतो की तू मला कधीच थँक्यू म्हटलं नाहीस. तर धाकटा भाऊ विचारतो की का, म्हणजे असं का म्हणतोयस तू, थँक्यू का म्हणायचं तुला? तर म्हणे वडील गेल्यानंतर मी सगळ्या ज्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. धाकटा भाऊ म्हणतो तू काय सांभाळलं, आई सगळं बघत होती. म्हणे आई बघत होती, ती सगळं करताना आपल्याला दिसत होती, पण ते सगळं करण्यासाठी तिला मदत कोण करत होतं? मी माझं शिक्षण सोडलं, माझ्या बऱ्याच साऱ्या इच्छा आकांक्षांना वळतं केलं कारण तुझं सगळं छान व्हावं. तर आपल्या आसपास असे अनेक भाऊ आपण पाहत असतो की जे स्वतःचं मन मारून धाकट्या भावंडांसाठी ठामपणे उभे राहतात. हां.

आपल्याकडे असेही 2-3 मेसेजेस आहेत की रश्मीताई, सख्खा भाऊ पक्का वैरी यासारख्या गोष्टी विसरू नका. मी विसरत नाही आहे, तो एक पैलू असू शकतोच, पण हे सख्खा भाऊ पक्का वैरी मला वाटतं लहानपणापासूनच असं होतं का? फार क्वचित असं होत असावं. बरं असतं सगळं, नंतर पुढे मोठं झाल्यानंतर आपापले अहंकार येतात, आपल्या आपल्या इतर सगळ्या गोष्टी येतात, आणि काही वेळा ते बिनसतं. त्यात विशेष करून पैसा आणि जमीन जुमला आणि तत्सम गोष्टी आल्यात की आणखीनच गोष्टी कठीण होतात. तो विषय बाजूला राखूया, पण आजचा दिवस हा जागतिक बंधू दिवस सगळ्या भावांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. त्यामुळे थोडंसं निगेटिव्ह शेडकडे न जाता छान छान गोष्टी ज्या काही आहेत तर त्या बघूया, अनुभवूया. बऱ्याच जणांनी या गाण्याची फरमाईश केली आहे, तर ते ऐकूया आणि नंतर पुढच्या सगळ्या पैलूंकडे वळूया.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं। त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते। कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल।
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा।
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे। वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही।
2: नमस्कार, मी इला भाटे। 107.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।

0: मराठी गीत संगीताची सुरेल मेजवानी।
1: FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्स। गणेश जोशी यांनी सांगितलं, त्यांचे मोठे भाऊ शिक्षक होते आणि एके दिवशी सायकलवरनं यांना घेऊन येत असताना ते पडले, खरचटलं, पण त्यांनी की मी तुला खाऊ देईन पण घरी सांगू नकोस वगैरे असं सांगितलेलं होतं। आता भावाभावांमधल्या ह्या सगळ्या गुपित गोष्टी याच्यामध्ये बऱ्याचदा संरक्षक भाऊ म्हणजे बाहेर जर शाळेमध्ये किंवा इतर कुणीही त्रास देत असेल तर आपला दादा आपल्याला बऱ्याचदा आधार वाटतो आणि त्याच्यासाठी तो मोठा भाऊच असायला हवा असंही नाही, अगदी धाकटा भाऊसुद्धा कित्येकदा आपला आधार होताना दिसतो। आपल्या अनेक श्रोत्यांनी अगदी छोट्या छोट्या गोष्टी कळवलेल्या आहेत की कशा पद्धतीने वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना भावांची मदत झालेली दिसून येते। सक्षम बहिणी आता भावाच्या भूमिकेत दिसतात निश्चितच, म्हणजे ते तर आहेच। आज आपण जागतिक बंधू दिनानिमित्त बोलतोय हे जरासं आपण लक्षात घेऊया। त्यानंतर रवींद्र कुडाळकर म्हणत आहेत की बहीण नाही पण मानलेली बहीण त्यांना भाऊ म्हणते तेव्हा छान वाटतं खूप। त्यानंतर सुरेखा पाटील म्हणत आहेत की बावामध्ये आणि त्यांच्यात 12 वर्षाचं अंतर होतं आणि भाऊ गेला, दादा गेला, तेव्हापासून माहेर संपलं, ही जी भावना आहे किंवा ही जी गोष्ट आहे, अर्थातच कित्येकदा असंही होतं म्हणजे ह्याच्या अगदी उलटं आपल्याला पाहायला मिळतं की भाऊ गेल्यानंतर वहिनी भावाची जागा घेते, मोठी वहिनी भावासारखीच ठामपणे पाठीशी उभी राहते आणि ते नातं पुढे, अर्थात हे व्यक्तिगणिक बदलणारं समीकरण आहे असंच म्हणायला हरकत नाही। बरं, हे सगळं बोलत असताना मी त्या आता भावांकडे वळणार आहे की जे आपल्या रक्ताचे नसतात आणि तरीसुद्धा मग ते आपले मित्र असतील, आपले शेजारी असतील, शेजारचे दादा असतील, पण कित्येकदा ते अशा पद्धतीने आपल्या पाठीमागे उभे राहतात की आपण थक्क होऊन जातो आणि अशा वेळेला त्या मंडळींचं जे काही योगदान आहे आपल्या आयुष्यामधलं तेही विसरून चालणार नाही। कारण असं बऱ्याच अनेक आपल्या अशा श्रोत्यांनी असंही कळवलेलं आहे की सख्ख्या भावापेक्षा सुद्धा अशा मानलेल्या भावांनी आम्हाला अनेकदा साथ दिलेली आहे। तर एकूणच हे नातं रक्ताच्या पलीकडे जाणारं सुद्धा। अजून काही अशा गोष्टी आहेत या नात्याशी जोडलेल्या, थोडा वेगळा पैलू आहे या नात्याशी जोडलेला ज्याच्याकडे आपलं फारसं लक्ष जात नाही, हां तिकडे वळूया मात्र या गीतानंतर।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे 7 रंग FM रेनबो वाहिनी 107.1 MHz. FM रेनबो 107.1 MHz. बरं, इथं आपण श्रोत्यांचे आलेले मेसेजेस कार्यक्रमात सहभागी करून घेत असतो आणि नाव न सांगण्याच्या अटीवर ज्यांनी सांगितलं की सगळ्यांनाच चांगला अनुभव येतो नाही येतो असं नाही, पण आज आपण नकारात्मक अनुभव बाजूला ठेवणार आहोत. सूर्यकांत सूर्यवंशी यांनी आपल्याला कळवलेलं आहे की आम्ही भाऊ पण म्हणू शकतो, सख्ख्या बहिणी पक्क्या कैदाशिणी. गमतीचा भाग यातला वगळला, भविष्यात नाती कशी बदलत जाणार हे कित्येकदा परिस्थितीवर अवलंबून असतं, पण आपण जेव्हा सहोदर असतो एकमेकांचे तर त्यावेळेला आपण ते उपजत प्रेम आणि ती भावनाच घेऊन जन्माला आलेले असतो आणि त्यामुळे बालपणीचा काळ सुखाचा म्हणत असताना बऱ्याचदा ते अनुभव फार मनाला भिडणारेच असू शकतात, नाही का? आपल्याला संध्या रानडे यांनी सांगितलंय की मला मोठा भाऊ हवा असं वाटायचं, पण धाकटा भाऊ होता त्यांना. राजेंद्र म्हात्रे यांनी सांगितलंय की 5 भावंडांमध्ये मोठ्या भावाने संस्कार ते शिक्षण कोणताही स्वार्थ न बघता भावाने केलेलं आहे. योगेश महाजन हैदराबादहून कळवत आहेत की मोठ्या भावाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल 1988 साली आणायला जावं लागलं होतं, कारण त्यावेळेला तो घाबरला होता. त्यावेळी तशीच अवस्था असायची परीक्षेच्या वेळेला वगैरे. त्यानंतर आपल्याला आनंद मोकाशी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की लहानपणी हे वाद नसतात. मला मात्र माझ्या मोठ्या भावाने लहान असताना मस्ती करताना धू धू धुतलं होतं, याही एक वेगळ्या आठवणी आहेत. विनोद मेस्त्री यांनी सुद्धा सांगितलं आहे की ते कॉलेजमध्ये 82 साली बहिणीसोबत असताना असे काही प्रसंग घडले होते की ते नापास झालेत, बहीण मात्र पास झाली आणि बहीणच मारायची असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला किशोर नाईक यांनी सुद्धा वेगवेगळ्या भाषांमध्ये बंधू भाऊ ह्या संदर्भात मेसेज केलेला आहे. त्यानंतर सुयोग महाजन म्हणतात की योगायोग असा की आज एकुलता एक लाडका भाऊ पुण्यात त्यांना भेटणार आहे. विणा नाडकर्णी यांनीसुद्धा सांगितलं की 2 लहान भाऊ आहेत आणि प्रसंगी ते मोठ्या भावाची भूमिका निभावतात. आई आजारी होती तेव्हा भावांनी पुंडलिकासारखी तिची निस्वार्थ सेवा केली होती आणि त्यामुळे मी निश्चिंत सासरी राहू शकले, असे अनेक मेसेजेस आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. ज्या पैलूबद्दल मी म्हटलं ना तुम्हाला की तो पैलू बऱ्याचदा दुर्लक्षित राहतो, विणा नाडकर्णी यांनी सुद्धा तो मुद्दा मांडलेला आहे. घरातले दीर आणि आपल्या बहिणीचे अहो,

दाजी भाऊजी हे सुद्धा आपले नकळत झालेले भाऊच असतात. कित्येकदा त्यांच्याशी आपलं नातं, म्हणजे काही घरांमध्ये तर सख्ख्या भावांपेक्षा सुद्धा हे जे दाजी असतील, भाऊजी असतील किंवा धीर असतील, त्यांच्याशी इतके घट्ट ऋणानुबंध जुळलेले असतात की ते परके न वाटता किंवा दुसऱ्या कुटुंबातून आलेले न वाटता आपल्याला हळूहळू आपल्या भावांसारखेच वाटायला लागतात, त्यांचा आधार आपल्याला जाणवायला लागतो. तर ह्या भावांना सुद्धा विसरून चालणार नाही. बरं, हा शब्दसुद्धा किती छान आहे, नाही का? भाऊ, आपल्याकडे आपण किती सहज कुणाला जर संबोधायचं असेल, ओ दादा, ओ भाऊ, जरा हे सांगता का? तर यात हा जो एकूणच बंधुत्व भाव आहे, ब्रदरहूड जे काही आहे, तेही कमाल आहे. आपल्याला ओळख देख नसताना, आपली ओळख देख नसताना रस्त्यात किंवा प्रसंगी प्रवासामध्ये कित्येकदा अडचणी आल्यानंतर पटकन धावून येणारे ते सगळे भाऊ, त्यांनासुद्धा आज सलाम करावा असा वाटतोय. कारण की ते ओळख देख नसताना सुद्धा पटकन आपला दादा होऊन जातात. म्हणजे जिन्ह्यावरनं तुम्ही धडधड धडधड धडधड खाली येता, गडगडता, आणि अशा वेळेला अगदी मायेने किंवा भावाच्या प्रेमाने आपल्याला धरून उचलून की तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला पाणी देऊ का, हे विचारणारे आपल्या आसपासचे सगळे दादा किंवा आपल्याला वेगवेगळ्या सेवा देत असताना मदत करणारे सगळेच दादा लोक, त्या सगळ्या दादा लोकांना कडक सॅल्यूट करण्याचा आजचा दिवस, जागतिक बंधू दिवस. बऱ्याच जणांनी आपल्याला ह्या गाण्याची फरमाईश केलेली आहे, ते गाणं आपण ऐकूया आणि मग त्यानंतर पूर्वार्धात थांबणारच आहोत आपण FM रेनबोवर.

उजाळा देणारं हे गीत एफ एम रेनबोवर. कीर्ती कुमार वर्तक म्हणतायत की तुम्ही सगळे आरजे आमच्यासाठी बंधू भगिनीच आहात. त्यानंतर आपल्याला बरेच साऱ्या श्रोत्यांनी मेसेजेस केलेले आहेत. सुयोग यांनी आपल्याला कळवलेलं आहे, सुयोग नाडकर्णी यांनी आपल्याला कळवलेलं आहे की ही गोष्ट खरी आहे की भाऊ बऱ्याचदा मोठ्या भावाबद्दल भावना खूप साऱ्या असतात पण त्या व्यक्त होत नाहीत. त्यानंतर अविनाश बनसोड यांनी आपल्याला गाणी खळवलेली आहेत. प्रांजल आणि प्रदीप गुजर यांचा सुद्धा आपल्याला मेसेज आहे. प्रतिभा पाटील म्हणत आहेत की वडिलांची गिरणी बंद पडल्यावर दादा आणि ताईंनी घराची संपूर्ण जबाबदारी घेतली होती, दादा ताई हे वडिलांच्या ठिकाणी आहेत. अनंत कानडे म्हणत आहेत अपेक्षा नसेल तर भावकी टिकते आणि अपेक्षा वाढल्या की भावकी तुटते. नीलांबरी कुलकर्णी यांनी सुद्धा मनातलं सगळं आपण ज्यांच्याकडे बोलून दाखवतो अशा मानलेल्या भावाबद्दल आपल्याला कळवलेलं आहे. त्यानंतर राजू वारे यांचाही उल्हासनगरहून आपल्याला मेसेज आहे. त्यानंतर चारकोपहून किशोर यादव कळवत आहेत की छोट्या कुटुंब पद्धतीमुळे आजकाल भाऊ आणि बहीण यांच्यातलं नातं थोडंसं कठीण झालं आहे. स्मिता लिंगे यांनीही आपल्याला मेसेज करून भावना आपल्या कळवलेल्या आहेत. भाग्यश्री पै म्हणत आहेत की मोठा मावस भाऊ जो गावी राहायचा इंजिनियर होता आणि 10वीत असताना सायन्समधल्या अडचणी पत्राद्वारे समजावून सांगायच्या, हे त्या काळी क्लास एवढे प्रचलित नसल्यामुळे मावस भावांनी केलेली मदत. मी मगाशीच म्हटलं की सख्खे भाऊच नाही तर अगदी मावस, चुलत, आत्ते, मामे, भावंडसुद्धा आपल्यासाठी तितकीच महत्त्वाची असतात. विलास जोशी यांनी मोठा भाऊ 11 वर्षांनी म्हणजे 11 वर्षांनी मोठा असलेल्या भावाबद्दल सांगितलं की वडिलांसारखंच त्यांनी सगळं केलं. विवेक नेवाळकर यांनी खूप छान एक मेसेज केला आहे की त्यांचे आजोबा आणि सख्खे चुलत भाऊ जवळपास 7-8 भाऊ होते आणि सगळे गणेश चतुर्थीला एकत्र यायचे. धोतर टोपी आणि संस्कार जोपासणारी ही पिढी एकत्र पाहता आली पण त्यातला संवाद हा अहोजाहो आणि नात्यांचा आब राखून केला जायचा जो आता दिसत नाही, असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. विनायक यांनी आपल्याला थोडीशी नकारात्मक बाजू या नात्याची कळवलेली आहे. प्रद्युम्न महाजन यांनी सुद्धा सांगितलं की काही मित्र हे मोठ्या भावासारखेच असतात. करंबळकर अशोक यांनी परभणीहून कळवलं आहे की सावत्र भावांनी सुद्धा सख्ख्या भावांइतकंच प्रेम दिलं तर त्याच्याबद्दल कळवलेलं आहे. आरती यांचा मेसेज आहे आणि काहीच दिवसांपूर्वी त्यांचे भाऊ त्यांच्यापासून ते निवृत्तले त्यामुळे तो वियोग त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि श्रीपाद जोशी यांनी दोन भावांना बहीण नाही असं आपल्याला कळवलेलं आहे. बरेच सारे मेसेजेस आहेत. उदय कुलकर्णी यांचाही आपल्याला मेसेज आहे की दोन्ही भाऊ परदेशामध्ये आहेत त्याबद्दल त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. मुकुंद चांदेकर, विजय देवरे, मंगलापाई, पूनम सोईतकर, त्याचप्रमाणे शरद देऊळगावकर, त्यानिमित्ताने शरद देऊळगावकर यांनी राम, लक्ष्मण, श्रीकृष्ण, बलराम आणि पांडव बंधू यांची आठवण आपल्याला करून दिलेली आहे. नक्कीच याच नोटवर थांबणार आहोत. जागतिक बंधू दिवस साजरा करत आहोत आपण एफ एम रेनबोवर 107.1 MHz रेनबो फंडे कार्यक्रमाच्या पूर्वार्धात. इतकंच, काहीच क्षणांमध्ये एक छानशा गाण्यानंतर पुन्हा भेटणार आहोत आपण रेनबो फंडे कार्यक्रमाचा उत्तरार्ध घेऊन. ऐकवत रहा 107.1 MHz.

रेनबो फंडे कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आहात 107.1 MHz आणि मंडळी नेहमीप्रमाणेच वळणार आहोत आजचे पद्म मानकरी यांच्याकडे. आजच्या पद्म मानकरी आहेत सविता पुनिया, भारतीय फील्ड हॉकी खेळाडू आणि भारतीय महिला राष्ट्रीय संघाच्या सदस्य, गोलकीपर म्हणून आपण त्यांना ओळखतो. भारताची महान भिंत अर्थात ग्रेट वॉल ऑफ इंडिया असं त्यांना ओळखलं जातं. 2020 ऑलिम्पिकमधल्या कामगिरीचं सुद्धा त्यांच्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं होतं. सविता पुनिया यांचा जन्म राजस्थानमधल्या हनुमानगड जिल्ह्यातल्या झांसल गावात झाला. चांगल्या शिक्षणासाठी त्यांना जिल्हा मुख्यालयामध्ये पाठवण्यात आलं. त्यांची क्रीडा अकादमीमध्ये नोंदसुद्धा करण्यात आली. त्यांचे स्वतःचे आजोबा महिंदर सिंग यांनी त्यांना हॉकी खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये फारसं त्यांना जमत नव्हतं. आझाद सिंग मलिक यांच्याकडे प्रशिक्षण घेतल्यानंतर मग मात्र नव्या दृष्टिकोनातनं त्या खेळाकडे पाहू लागल्या, गांभीर्याने पाहू लागल्या. त्यांची 2007 लखनौमधल्या पहिल्या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली आणि एक उत्तम दर्जाच्या गोलकीपर म्हणून त्यांनी स्वतःचं नाव कमवलं. 2008 नेदरलँड आणि जर्मनीमध्ये आयोजित असलेल्या स्पर्धेत त्यांचा जो आंतरराष्ट्रीय दौरा झाला त्याच्यात त्यांनी उत्तम कामगिरी केली. 100+ सामन्यांमध्ये त्यांनी आतापर्यंत भाग घेतलेला आहे आणि वयाच्या अवघ्या 17 वर्षी राष्ट्रीय संघामध्ये त्या पात्र ठरलेल्या दिसून येतात. आपल्याला खूप उत्तम कामगिरी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांनी बजावलेली दिसते. एक उत्तम गोलकीपर त्या झालेल्या दिसतात आणि वेगवेगळ्या पुरस्कारांनीही त्या सन्मानित झालेल्या आहेत. हॉकी इंडिया पुरस्कार त्यांना बऱ्याचदा मिळालेला आहे. अशा ह्या सविता पुनिया यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे आणि त्याचाच आपण उल्लेख केला. FM रेनबोवर 107.1 MHz. यानंतर ठीक 7:10 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्राहून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आणि त्यानंतर 7:20 पुन्हा भेट होईल आपली

0: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। शिर्डी इथल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव। शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश। आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक। आता सविस्तर बातम्या। भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं। देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण, आचरण आणि दैनंदिन कृतींद्वारे त्या विश्वासाला जागणे आणि तो अधिक दृढ करणे ही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधन करताना सांगितलं। तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे। शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली। हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत। नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं। संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं। शिर्डी येथील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते। नवीन युगाचा हा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं। ते म्हणाले,
1: यहां से निकला सूर्यास्त दुश्मनों के मंसूबों का सूर्यास्त करने के लिए पर्याप्त होगा, ऐसा भी मेरा विश्वास है। साथियों, एम्युनिशन, मिसाइल, रॉकेट सिस्टम और सैटेलाइट पार्ट्स के प्रोडक्शन से एंसिलरी यूनिट्स, सप्लायर्स और वेंडर्स जुड़ेंगे, रोजगार बढ़ेगा और शिर्डी सहित आसपास के नौजवानों को कटिंग एज टेक्नोलॉजी का स्किल सेट प्राप्त होगा। यह और अधिक सामर्थ्य के साथ इस राष्ट्र के निर्माण में

0: अपना कॉन्ट्रीब्यूशन दे पाएंगे।
1: यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, संरक्षण दलाचे जनरल अनिल चौहान, डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर कामत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: माननीय राजनाथ सिंगजींना आम्ही विनंती केली होती, आम्हाला 4 डिफेन्स कॉरिडॉर तयार करायचे आहेत, नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर। राजनाथजींनी तात्काळ त्या संदर्भात आम्हाला होकार दिला आणि त्याची प्रोसेस त्यांनी अंतिम टप्प्यामध्ये नेलेली आहे। आजही देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि आता तो इतका पुढे जाणार आहे की महाराष्ट्राला कोणी थांबवू शकणार नाही, हा मला विश्वास आहे।
1: शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे 200 एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत असून यामध्ये रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत। निबे ग्रुपनं या प्रकल्पाची उभारणी केली आहे। या प्रकल्पामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन करण्यात येणार असून प्रतिवर्षी 5,00,000 तोफगोळे तयार करण्याची या कारखान्याची क्षमता आहे। भविष्यात भारतातील विविध जलाशयांवर उडणारे विमान देखील इथं तयार करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर इथल्या प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करणं हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेनं टाकलेलं दूरदर्शी आणि मानवकेंद्री पाऊल आहे। यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आमचा संकल्प अधिक बळकट होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं। राज्य शासनानं या रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव पुढे आणला आहे। या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात दर्जेदार उपचार सेवांसोबतच शिक्षण आणि संशोधनाला देखील चालना मिळणार आहे। मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत 12व्या पंचवार्षिक योजनेपासून या दिशेनं विशेष भर देण्यात आला आहे। ज्या ठिकाणी आधीपासून पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा प्रादेशिक रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिर्डी इथं सांगितलं। संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिर्डी इथं गेले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं। पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर समाज माध्यमांमधून टीका केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असून देखील सरकार जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात।

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक तसंच आरोग्य आणि कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. अशा महिलांच्या समस्या शासनस्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. महिला आणि बालविकास विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी करून मसुदा समिती गठीत केल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 24 नायजेरियन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून या आरोपींवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीचे गंभीर आरोप आहेत. दरम्यान कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं 34 कोटी रुपये किमतीचे सुमारे 10 किलो हेरॉईन जप्त केलं आहे. या प्रकरणी मुख्य पुरवठादार युसुफ पठाणसह 5 जणांना अटक करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात नक्षल

0: मुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही शस्त्रास्त्रे शोधून काढून नष्ट केली. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर वाघानं हल्ला करून जागीच ठार केलं. हा संपूर्ण थरार मृत व्यक्तीच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी आणि वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे. राज्यात काल काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि खानापूर या तालुक्यात काल दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात वीज पडल्यानं माण तालुक्यातील गोंदवले आणि कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी इथं 2 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाचा सामना करत असलेल्या सोलापूरला काल पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे शहर तसंच जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी उकाड्यापासून मात्र काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तर मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्राचं वितरण. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोर काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. Rainbow Fun Day!
2: Rainbow Fun Day! Rainbow Fun Day!
1: Musical Saath, Real Life Baat, Cinema Natak, Bhatkar Tikhas. Start up your day with Rainbow Fun Day! Rainbow Fun Day!
2: Rainbow Fun Day! Rainbow Fun Day!
3: प्रादेशिक बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत FM रेनबोवर 107.1 MHz वर रेनबो फंडे या कार्यक्रमात. आपल्यासोबत मी रश्मी वारंग.

श्रोतेहो, पाण्याचं महत्व अगदी पूर्वापार पासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे। सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा। 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
2: FM रेनबो 107.1 MHz। आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपण वेगवेगळ्या देशांमधली चहा संस्कृती अनुभवत आहोत। त्या दिवशी आपण ब्रिटिश हाय टी आणि लो टीबद्दल बोललो, त्याच्या आधी आपण जपानी चहाबद्दल बोललो, त्याच्या आधी आपण चायनीज चहा संस्कृतीबद्दल बोललो, आज आपण कोरियन चहा संस्कृतीबद्दल बोलणार आहोत। 7:28 होऊन गेलेली आहेत। घराघरामध्ये एव्हाना चहा झाला तरी असेल किंवा चहाच्या दिशेने मार्गक्रमण तरी सुरू झालं असेल, नाही का? पारंपरिक कोरियन चहा समारंभ जो आहे त्याला दार्ये असं म्हटलं जातं। आणि बाहेर बाकीच्या देशांमध्ये जितके कठोर

शिष्टाचार असतात की म्हणजे जसं मी म्हटलं की ब्रिटिश हायटीमध्ये वगैरे अगदी काटेकोरपणे सगळे मॅनर्स पाळावे लागतात, तसं कोरियन टीचं नाही आहे. तुम्ही मस्तपैकी छान आरामात सहजपणे आणि एकमेकांशी गप्पा मारत हा चहा घेणं अपेक्षित आहे. दारिये याचा अर्थच होतो चहापानाचा शिष्टाचार, पण त्यात सहजता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी दगदग धावपळ आहे त्याच्यापासून दूर राहून शांत वातावरणात चहाचा आनंद हा दारिये म्हणजे चहा समारंभ करत असतो, जसं आपण म्हणतो ना चहा पाण्याचा कार्यक्रम तसा. त्यानंतर इथं जो पारंपरिक कोरियन ग्रीन टी आहे ज्याला नोकचा असं म्हणतात, तर हँडल असलेल्या चहाच्या किटलीचा वापर करून तो तयार केला जातो. आणि त्यातली जी आतमधली पानं असतात ती इतकी नाजूक असतात की त्यामुळे पाण्याचं तापमान कमी ठेवून चहाचा रंग आणि सुगंध याचा छान आस्वाद घेता येईल पाहुण्यांना, अशा पद्धतीने तो टप्प्याटप्प्यांमध्ये त्यांना दिला जातो. म्हणजे तुम्ही घोट घोट तो चहा पिणं अपेक्षित असतं. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर इतकं वैविध्य कोरियन चहामध्ये आहे, म्हणजे तिथे लिंबूवर्गीय सगळी जी काही फळं आहेत त्यांचा स्वाद असलेला चहा ज्याला युजाचा असं म्हणतात, किंवा पाच सुगंध एकत्रित असलेला ओमीजाचा हा चहा असेल, किंवा जिनसेंग चहा आहे. आल्याच्या चहाला तिकडे सेंगांगचा असं म्हटलं जातं. आता चा अर्थातच आपण जाणतो की चहा. शिवाय काही धान्य आणि बियांचा वापर करून सुद्धा ही मंडळी चहा पितात. बार्लीचा चहा तिथं प्रसिद्ध आहे, बोरी चहा असं म्हणतात त्याला. आणि मक्याचा वापर केलेला चहा, ओक्सुसूचा, असं सगळं तिथे पाहायला आपल्याला दिलं जातं आणि प्यायला दिलं जातं. आणि बऱ्याचदा पाण्याला पर्याय म्हणून अगदी घरी कोरियन घरांमध्ये सुद्धा किंवा रेस्टॉरंटमध्ये सुद्धा ज्याला आपण कोल्ड टी म्हणतो तर तो म्हणजे बर्फ घालून त्याच्यात चहा दिला जातो. तर त्यामुळे हे खूप खास आहे. आणि तिथले काही परिसर जे आहेत डोंगराळ आहेत तिथे तर खास करून चहा पिण्यासाठी लोक जात असतात. मस्त ना. म्हणजे जगभरामध्ये आपल्याकडे एक वेगळीच संस्कृती आहे, पण जगभरातली संस्कृती किती वेगवेगळ्या प्रकारे चहा एकमेकांना देवाणघेवाण करत असते आणि तीच आपण इथं जाणून घेत असतो एफ एम रेनबोवर 107.1 MHz. आता आज रविवार आहे म्हटल्यानंतर नुसता चहा करून भागणार नाही ना, घरामध्ये काहीतरी नाश्त्याचं मस्त वेगळं काहीतरी बनवलेलं असणारच आहे. वळूया त्याकडे सुद्धा, पण तत्पूर्वी योगिता चितळे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं हे गीत आपल्यासाठी.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं। त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते। कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल।
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हालाही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा।
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे। वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही।
2: नमस्कार, मी उमेश कामत। दिवसाची सुरेल मराठी गाण्यांनी सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz ऐकत रहा, आनंद घेत रहा।
3: FM रेनबो 107.1 MHz। आणि जसं मी म्हटलं रविवार आहे त्यामुळे नुसता काहीतरी बिस्किटं किंवा खारी किंवा इतर गोष्टी त्या खाण्यापेक्षा सुद्धा आपल्याकडे घरामध्ये नाश्ता, मग त्यामध्ये काही ठरलेले पदार्थ तर असतातच, इडली चटणी किंवा पोहे, आणि एक पदार्थ आपल्या सगळ्यांचा लाडका तो म्हणजे उपमा। आता ह्या उपम्याचं जर मूळ बघायला आपण गेलो तर गुप्त काळ ज्यावेळेला भारतामध्ये होता त्यावेळेला शिजवलेला रवा आणि दही याच्यापासून बनवलेलं दधीसक्तू हा नाश्त्याचा भाग होता। पण नुसता जर का शिजवलेला रवा खायचा म्हटला तर ती जी आजारपणात आपण पेज वगैरे पितो नाही का त्याची आठवण होईल। मग कुठल्या तरी एखाद्या सुगरणीला किंवा एखाद्या बल्लवाचार्याला सुद्धा असू शकतो।

लागतं. त्यांना असं वाटलं असेल की बाबा जरा मोहरी, कढीपत्ता, मिरची, कांदा, वाटाणा, गाजर अशी काहीतरी भर टाकूया, आणि मग तो रवा चटपटीत झाला आणि त्यातनं तयार झाला उपमा. उपमा या शब्दाचा जर का आपण त्याचं मूळ बघायला गेलो, त्याची उत्पत्ती बघायला गेलो, तर दक्षिण भारताशी त्याचं नातं आहे. द्रविड भाषेमध्ये उप्पू म्हणजे मीठ आणि माऊ किंवा हिट्ट म्हणजे पीठ. उपमाऊ, उपपिटू आणि त्यातनं उपपीट आणि उपमा. काही ठिकाणी उपपिंडी असं सुद्धा म्हटलं जातं. कन्नडमध्ये हाच उपमा खारा भात होतो, तेलुगूमध्ये उपपिंडी होतो, कोकणी भाषेत तो रुलाव होतो. नावं वेगवेगळी आहेत पण पदार्थ तोच उपमा. ज्याला वन पॉट मील म्हटलं जातं ना, तसा उपमा आहे की एकदा तुम्ही छान भरपेट खाल्लात की मस्तपैकी पुढचे काही तास तरी आपल्याला भूक लागत नाही, आणि त्यामुळे हा नाश्त्यामध्ये समाविष्ट झालेला आपल्याला दिसतं. कर्नाटकामध्ये उपमा आणि केशरी भात समप्रमाणात वाढला जातो आणि ती एकत्रित जोडी आहे, तिला चावचाऊ भात असं म्हणतात. किती छान आहे ना हे चावचाऊ भात. बरं, 2011 एक खूप नव्याने उपमा चर्चेत आला. तसं बघायला गेलं तर अगदी इतका सर्वसामान्य पदार्थ म्हणायला हरकत नाही, पण न्यूयॉर्कमध्ये एक स्पर्धा आयोजित केली होती की तुम्ही फूड मेमरीवर म्हणजे खाण्याच्या आठवणीवर आधारित एखादा पदार्थ बनवा. तर भारतीय वंशाचा जो एक शेफ होता त्याने उपमा तयार केला आणि त्याला या पौष्टिक उपम्याने $1,00,000 बक्षीस मिळवून दिलं होतं. अर्थात पोह्यांइतका उपमा महाराष्ट्रात भाव खात नसला तरीसुद्धा लग्नाच्या मांडवापासून रेल्वेच्या केटरिंगपर्यंत सगळीकडे तो असतो. काही ठरलेल्या आपल्या ज्या ट्रेन्स आहेत त्या ट्रेनमध्ये मिळणारा उपमा बऱ्यापैकी चांगला असतो, नाही का? आणि लग्नाच्या सकाळच्या नाश्त्यामधला उपमा तर क्या बात आहे. इतकं सगळं बोलल्यानंतर ना काम माहीत नाही, मला स्वतःला आता फार असा आता उपमा जाऊन खावा असं वाटायला लागलेलं आहे. आहेत का आज कुणाच्या घरी हा बेत आहे का उपम्याचा, तर कळवा बरं आम्हाला. तोपर्यंत मी तुम्हाला ऐकवते अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं हे गीत FM रेनबोवर 107.1 MHz वर.

ओ माय गॉड, किती सारी आमंत्रणं पोहोचलेली आहेत. कुठे इडली सांबार आहे, कुठे आज उपीटच होतं आहे, काही ठिकाणी पोहे खायला बोलवलं आहे, काही ठिकाणी थालीपीठं आहेत. मनापासून धन्यवाद तुमच्या या आमंत्रणासाठी. किती दिलदार श्रोते लाभलेले आहेत आम्हाला, भाग्यवान आहोत आम्ही. बरं, आता 7:45 होऊ घातलेली आहेत, त्यामुळे आता यानंतर आपण ऐकणार आहोत आपला आवडता कार्यक्रम अज्ञात मुंबईचा पुढचा भाग, FM रेनबोवर 107.1 MHz वर.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया कथा मुंबईतल्या सगळ्यात उंच टेकडीवरच्या म्हणजेच वाळकेश्वरच्या श्री गुंडी देवीची.
1: वाळकेश्वरच्या टेकडीवर आहे ती मलबार हिल. भौगोलिकदृष्ट्या मुंबईतली सर्वात उंच टेकडी. मुख्यमंत्री, मंत्री, बडे सरकारी अधिकारी आणि प्रभावशाली लोकांच्या निवासस्थानाचा हा विभाग. पण वाळकेश्वर म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते महाराष्ट्राच्या राज्यपालांचं अधिकृत निवासस्थान राजभवन. नुकतंच त्याचं नामकरण लोकभवन असं झालंय. आज मुंबईच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावर जबरदस्त प्रभाव असलेलं वाळकेश्वर कोणे एकेकाळी मात्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जात असे. वाघासारख्या हिंस्त्र श्वापदांचा वावर असलेली घनदाट अरण्याने व्यापलेली ही टेकडी ऋषी मुनींचं तपश्चर्याचं आवडतं स्थान होते. त्या काळी इथं जाणंही सोपं नव्हतं. या टेकडीवर असलेल्या देवांच्या उत्सव सणांनाच काय ते इकडे थोडीशी वर्दळ असते. एरवी हे एक शांत

0: असं सांगितलं जातं.
1: लोकभवनाच्या मागच्या बाजूला असलेल्या खडकाळ किनाऱ्यावरच्या एका खडकावर श्रीगुंडी देवीचं छोटेखानी मंदिर आहे. जुन्या काळी इथं मंदिर नव्हतं. या ठिकाणी होता तो तीनही बाजूंनी समुद्रानं वेढला गेलेला एक उंच उभा खडक. या खडकाच्या वरच्या बाजूला सुईच्या नेढ्यासारखी अत्यंत चिंचोळी अशी उभी खाच होती. या खाचेतून आरपार जाता येणं शक्य असलं तरी सोपं नव्हतं. थोडासा जरी अंदाज चुकला तर खाली असलेल्या समुद्राच्या पोटातल्या अणकुचीदार दगडांवर पडून कपाळ मोक्ष हा ठरलेलाच. या खडकाला श्रीगुंडी असं म्हणत. नजरेला ही खाच योनी म्हणजेच व्हजायनासारखी दिसत असल्यानं तिला तेच नाव मिळालं. माणसाचा जन्म योनीतून होतो, पण त्या काळात बाळाला जन्म देणं जसं अवघड होतं तेवढंच अवघड त्या खाचेतून आरपार जाणं होतं. म्हणूनच त्या खाचेतून सही सलामत आरपार

0: जाणाऱ्याची पापमुक्ती होऊन त्याचा नवा जन्म होतो ही कल्पना रुळली होती. पापातून मुक्त होण्याचा हा शॉर्टकट लगेचच लोकप्रिय झाला. पापमुक्ती देणाऱ्या या खडकाची ख्याती सर्वदूर पसरली. देशभरातले अनेक श्रद्धाळू इथं येऊ लागले असं जुन्या पुस्तकात नोंदवलेलं आढळतं. पापमुक्त करणारा श्रीगुंडीचा खडकच पुढल्या काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि राघोबादादा पेशवे यांच्याशीही जोडला गेला. अफजुल खानाच्या वधानंतर छत्रपती या ठिकाणी येऊन गेल्याची कथा सांगितली जाते. परदेश गमन हे पातक समजलं जाण्याच्या काळात राघोबादादांनी युरोपात त्यांचे दोन वकील पाठवले होते. त्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी राघोबादादा श्रीगुंडीच्या खाचेतून आरपार गेल्याची कथाही सांगितली जाते. राघोबादादांच्या पापमुक्तीच्या कथेचा संबंध नारायणरावांच्या खुनाशीही जोडला जात होता.
1: सन 1776 साली जेव्हा राघोबादादांनी इंग्रजांकडे आश्रय घेतला तेव्हा त्यांचा मुक्काम गव्हर्नमेंट हाऊसमध्ये होता ही माहिती उपलब्ध आहे. पण त्यांनी या खडकाच्या आधारे पापमुक्ती करून घेतली ही मात्र आख्यायिकाच म्हणावी लागेल. तेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतही म्हणता येईल. ब्रिटिश पूर्व काळात मुंबईवर झालेल्या परकीयांच्या आक्रमणात मुंबईतील अनेक देवालयांप्रमाणेच वाळकेश्वर देवालय आणि त्याच्या शेजारीच असणारं श्रीगुंडी श्रद्धास्थानही उद्ध्वस्त झालं असावं. तसं असेल तर सन 1630 ते 1680 दरम्यानचे छत्रपती शिवाजी महाराज आणि 18व्या शतकातले राघोबादादा यांनी श्रीगुंडीच्या पापमुक्ती करण्याच्या शक्तीचा अनुभव घेतला या कथा केवळ आख्यायिकाच ठरवाव्या लागतील. एखाद्या श्रद्धास्थानाशी थोर लोकांचा संबंध जोडला तर आख्यायिकांना बळकटी मिळते या शहाणपणातून नंतरच्या काळात या कथा रचल्या गेल्या असाव्यात. उद्ध्वस्त झालेल्या श्रीगुंडीच्या खडकाच्या जागेवर नंतरच्या काळात देवीचं देऊळ बांधण्यात आलं. 2015 सालात या देवळाचं नूतनीकरण करण्यात आलं. या देवीला श्रीगुंडी बरोबरच सकलाई, सागरमाता असंही म्हटलं जातं. या देवीची पूजा मुख्यतः कोळी समाज करतो. तिची वार्षिक जत्रा गुरुपौर्णिमेनंतर लगेचच येणाऱ्या पहिल्या मंगळवारी साजरी होते. पूर्वी मुंबई बरोबरच दूरच्या गावांमधून कोळी लोक बोटीतून जत्रेच्या दिवशी देवीच्या दर्शनाला येत असत. नंतरच्या काळात मात्र सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रातून कोळी लोकांचं येणं बंद करण्यात आलं. देवीच्या शेजारच्या म्हसोबाला बळी अर्पण करण्याची पूर्वी असलेली प्रथाही आता बंद करण्यात आली आहे.
0: जत्रेच्या दिवशी 3 बत्ती चौकापासून ते श्रीगुंडी देवीच्या देवळापर्यंत जत्रेला आलेल्या लोकांची प्रचंड गर्दी असते. सकाळीच सुरू झालेली ही एका दिवसाची जत्रा रात्री उशिरा संपते. उर्वरित 364 दिवस या देवीची पूजा अर्चा लोकभवनचे सुरक्षा रक्षक आणि विविध विभागातले कर्मचारी करत असतात. लोकभवनच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर काही अंतर चालून गेल्यावर डावीकडे समुद्राच्या दिशेने उतरत जाणारा रस्ता दिसतो. घनदाट झाडांनी व्यापलेल्या या अत्यंत नयनरम्य रस्त्याने चालताना मोरासारखे पक्षीही सहज नजरेस पडतात. या रस्त्याला मध्ये उजवीकडे फुटणाऱ्या फाट्याच्या शेवटी श्रीगुंडी देवीचं देऊळ आहे. समोर तिन्ही बाजूंनी पसरलेला समुद्र, दूरवर दिसणारा कुलाबा, किनाऱ्यावरच्या दगडावर आपटणाऱ्या भेसाळ लाटा, घणाणता वारा आणि मागे लोकभवनाची भव्य वास्तू, टेकडीवरची घनदाट झाडी, असं हे अत्यंत रमणीय स्थान आहे. अतिसंवेदनशील असलेल्या लोकभवनच्या परिसरात एरवी जाता येत नाही, पण देवीच्या वार्षिक जत्रेच्या दिवशी या पवित्र आणि रमणीय स्थळाचं दर्शन कुणालाही घेता येत.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भाग.

आत्ताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या मालिकेचा आजचा भाग. एफ एम रेनबो 107.1 मेगा हर्ट्झ. आणि आता वेळ झाली आहे आपल्या रेनबो फंडे कार्यक्रमातनं निरोप घ्यायची. पण दुपारी 2 वाजता एफ एम रेनबो 107.1 मेगा हर्ट्झवर आर जे रश्मी महामरे असेल आपल्या सोबत. आणि सकाळी 10 वाजता एफ एम गोल्ड 100.1 मेगा हर्ट्झवर आर जे ममता आपल्यासाठी छान छान गाणी मस्त मस्त गप्पा घेऊन दोघीही असतील. तेव्हा आपला आजचा दिवस मस्त मजेत आनंददायी चिंतामुक्त आरोग्यदायी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावलीचा जावो, कमी उन्हाचा कमी तापाचा जावो. रविवार जसा तुम्हाला व्यतीत करायचा असतो तसा सुशेगात जावो. या शुभेच्छांसह मी रश्मी वारंग घेते आपली अनुमती. नमस्कार, टाटा, बाय बाय, राम राम.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण, आचरण आणि दैनंदिन कृतीद्वारे त्या विश्वासाला जागणं आणि तो अधिक दृढ करणं ही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करताना सांगितलं. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. महाराष्ट्रात नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक शांतता तसंच सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ काल 4 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात दाखल झाले. त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि संरक्षण, सामरिक तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षा, कनेक्टिव्हिटी, शिक्षण आणि दोन्ही देशांमधील जनतेतील परस्पर संबंध यांसारख्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या सातत्यपूर्ण प्रगतीची माहिती दिली. भारत आणि अमेरिका जागतिक हितासाठी एकत्रितपणे काम करत राहतील, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. शांतता प्रयत्नांना भारताचा सातत्यपूर्ण पाठिंबा असल्याचं सांगून संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे संघर्षाचं शांततापूर्ण निराकरण करण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. रुबिओ यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीसह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर अमेरिकेचा दृष्टिकोन मांडून भारताला अमेरिकेचा एक महत्वाचा भागीदार असल्याचं म्हटलं. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या 26 मेला होणाऱ्या बैठकीत परराष्ट्रमंत्री डॉ जयशंकर, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ सहभागी होतील. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. महाराष्ट्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा हा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्यापासून भारतीय उद्योगपतींच्या शिष्टमंडळासह 3 दिवसीय कॅनडा दौऱ्यावर जाणार आहेत.

व्यापार गुंतवणूक आणि CEPA अर्थात भारत कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार वाटाघाटींना गती देण्यासाठी गोयल ओटावा आणि टोरांटो इथं द्विपक्षीय बैठका घेतील अशी माहिती वाणिज्य मंत्रालयानं दिली आहे. या कराराच्या नियम आणि अटींवर यावर्षी मार्चमध्ये कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आली होती. वाटाघाटींची पहिली फेरी मार्चमध्ये दुरुस्त पद्धतीनं पार पडली तर दुसरी फेरी 8 मे रोजी संपली. या दौऱ्यादरम्यान ओटावा इथं वाटाघाटींची पुढील फेरी आयोजित केली जाईल. 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 70 अब्ज कॅनेडियन डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या सामायिक महत्वाकांक्षेसह दोन्ही देश या वर्षाच्या अखेरपर्यंत एक संतुलित आणि परस्पर फायदेशीर CEPA करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दिशेनं काम करत आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसोबतच डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांचं प्रशिक्षण तितकंच महत्वाचं असल्याचं सांगितलं. नवी दिल्ली इथं आयोजित नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसच्या 23व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. डॉक्टर हे आरोग्य व्यवस्थेचे सॉफ्टवेअर तर रुग्णालयं आणि सुविधा हार्डवेअर असल्याचं त्यांनी नमूद केलं. नवोदित तज्ज्ञांची कौशल्य आणि समर्पण देशातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकसित भारत आणि निरोगी भारत संकल्पना साकारण्यात वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमात 26,000 अधिक उमेदवारांना विविध वैद्यकीय पदव्या प्रदान करण्यात आल्या. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं नवी दिल्ली इथं साकुरा विज्ञान कार्यक्रम 2026 निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या पथकाला हिरवा झेंडा दाखवून निरोप दिला. या उपक्रमाअंतर्गत 15 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारी शाळांमधील 56 विद्यार्थी आणि 4 पर्यवेक्षक 30 तारखेपर्यंत जपान दौऱ्यावर असतील. विद्यार्थ्यांमध्ये 24 मुलं आणि 32 मुलींचा समावेश आहे. हे विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक निकष आधारित गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवडले गेले आहेत. भारतासोबत घाना नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका इथले विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जपान सायन्स अँड टेक्नॉलॉजी एजन्सीतर्फे राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची आवड निर्माण करणं आणि जपानच्या प्रगत विज्ञान तंत्रज्ञानासह सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणं हा आहे. केंद्र शासनानं विकसित भारत GRAMG अधिनियम 2025 अंतर्गत नियमांचा मसुदा व्यापक जनपरामर्शासाठी प्रकाशित केला आहे. कोणतीही व्यक्ती संबंधित भागधारक संस्था आणि संघटना या नियमांवर आपले आक्षेप अथवा सूचना पुढील महिन्याच्या 21 तारखेपर्यंत सादर करू शकतात असं ग्रामीण विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. विकसित भारत GRAMG कायदा 2025 अधिसूचना या महिन्याच्या 11 तारखेला जारी करण्यात आली असून 1 जुलै 2026 तो सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होईल. UNC अर्थात युनायटेड नागा कौन्सिलच्या 6 सदस्यीय शिष्टमंडळानं मणिपूरचे मुख्यमंत्री NBIREN SINGH यांची भेट घेऊन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा केली. बैठकीत उपमुख्यमंत्री लोसी डिखो गृहमंत्री गोविंद दास आणि नागा आमदार उपस्थित होते. UNC कांग पोकपी जिल्ह्यातील कोन्साखुल इथून अपहरण झालेल्या 6 नागा गावकऱ्यांचा शोध घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास NIA सोपवण्यात येणार असल्याचं सांगितलं. 14 मे शोधमोहीम सुरू असल्याची माहिती देत ओलीस ठेवलेल्या 14 कुकी नागरिकांच्या सुटकेसाठी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी UNC केलं आहे. IPL क्रिकेटमध्ये लखनौ इथल्या एकनाथ क्रिकेट मैदानावर काल रात्री पंजाब किंग्जनं कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सनं विजयासाठी ठेवलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जनं 18 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. स्पर्धेत आज 2 सामने होणार असून पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 3:30 सुरू होईल तर कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होईल. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेकडील काही राज्य तसंच विदर्भाच्या काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. बिहार छत्तीसगड झारखंड ओडिशा पंजाब राजस्थान तसंच तेलंगणातील काही ठिकाणीही अशाच प्रकारची हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. आसाम मेघालय पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिणेकडील काही राज्यांसह ईशान्य भारताच्या काही भागात तसंच बिहार जम्मू आणि काश्मीर लडाख कोकण आणि गोवा इथं आज विजा आणि

मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्र मंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि IPL क्रिकेटमध्ये पंजाब किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
2: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
3: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
2: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
3: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
2: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटीसह आपल्या सेवेत.
1: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, खरं तर अधिक महिन्यात मंदिरांना पुरोहितांना दान देतात. महाराष्ट्रात जावयाला दान देण्याची पद्धत आहे, पण मला असं वाटतं की लाडक्या जावयाबरोबरच लाडक्या मुलीला देखील काही दागिना द्यायला हरकत नाहीये. तर मग असे कोणते दागिने आहेत की जे मुलीला दिले जातात, जे बजेट फ्रेंडली असतात, याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
4: नमस्कार
1: सर. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार जे असतात ते अतिशय महत्वाचे असतात. जोडवी आणि त्याच्या सोबतच पायाला शोभा आणणारा पैंजण असतात. तर या दोन्ही विषयी आज आम्हाला माहिती सांगा.
4: आता हे सुद्धा अधिक मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया मुद्दाम येऊन जोडवी बदलतात. तुम्ही सराफाच्या दुकानात जर अधिक महिन्यामध्ये गेलात तर बाकांवरती खुर्च्यांवर बसलेल्या स्त्रिया दिसतील. त्यांच्या समोर दुकानातले सेल्समन कारागीर त्यांचे आधीचे जोडवी काढत असतात, नवीन जोडवी घालत असतात. त्या आधीची जोडवी मोडीमध्ये ते देत असतात, नवीन जोडव्याचा हिशोब करून घेत असतात. आता जोडवी 4 ग्रॅमपासून पुढे बनतात. आपलं वेढणं जसं असतं त्या आकाराचं जोडवं असतं प्लेन, त्याला प्लेन जोडवं किंवा पेढेगाठी जोडवं म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळातलं त्याचं नाव होतं पेढेगाठी जोडवं. तसंच तेच जोडवं पण त्याला जर मध्ये असं उंचवटा करून रेग असेल तर त्याला शिऱ्याची जोडवी. शीर जशी असते किंवा आपले भाज्यांची शीर काढतो तर तशी ते शीर असते टपोरी असे वरती. काही काही आता फॅशनेबल जोडवी पण येतात ज्याच्यामध्ये खडे लावलेली असतात आणि त्याच्यामध्ये पानाफुलाची डिझाईन असतात, ऑक्सिडाइज केलेली असतात. एक तर जोडवं असं असतं की आपलं वेढणं जे छोटं असतं 3 वेड्याचं असतं पण ते 5-6 वेड्याचं असतं. ते ऑलमोस्ट पूर्ण तुमचं बोट आहे ते पूर्ण बोटभर ते जोडवं जातं. म्हणजे त्याला विनोदानी कधी कधी म्हणजे स्त्रिया सुद्धा म्हणताना स्प्रिंग जोडवं आहे का म्हणतात. म्हणजे ती पूर्ण मोठेच्या मोठे स्प्रिंग सारखं असतं. साधारणपणे जोडव्यांना मजुरी जर तुम्ही म्हणाल तर मजुरीपेक्षा 1300-1500 रुपयापासून जोडव्याचा एक जोड येतो. मग तो घेऊ तसा आहे, 5000 रुपयापर्यंत सुद्धा येतो चांगलं त्याला डेकोरेटिव्ह असेल तर. आणि त्याच्याबरोबर ज्या पैंजण हा नटण्याकरताय, हा जसा सौभाग्याचा अलंकार आहे ते नटण्याकरताय. तर अधिक मासामध्ये जोडव्याबरोबर पैंजणही विकली जातात चांगल्या प्रकारे आणि ते पण शुभशकून मानतात लोक. तर पैंजण जे असतं ते 20 ग्रॅमपासून पुढे 200 ग्रॅमपर्यंत येतं. जड असतात पैंजण, आग्र्याला बनतात, हुपरी महाराष्ट्रातलं जे आहे तिथे बनतात, त्यानंतर राजकोटला बनतात, सेलमला बनतात साऊथला, आणि जयपूरची जी पैंजण असतात त्याच्यामध्ये फॅन्सी असतात, ती ऑक्सिडाइज केलेली असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मीनावर्क वगैरे केलेलं असतं. त्याला मजुरी जरा जास्त असते 6%. इतर जी पैंजण किंवा जोडवी असतात त्याला 4% मजुरी असते पण ह्याला मात्र मजुरी 6% असते. याला डेकोरेटिव्हनेस असतो.
1: बरोबर.
4: तर पैंजण आणि जोडवी हे अधिक महिन्यात विकलं जाणारं आणि स्त्रियांकरताचं, जसं मी मागे सांगितलं पुरुषोत्तम म्हणून सासू सासऱ्यांकडून जावई घेतो तसं स्त्रिया त्यांच्या मिस्टरांच्या मागे लागून म्हणतात की लक्ष्मीचं पण काहीतरी तुम्ही करा कौतुक तर आम्हाला पण हे करून द्या.
1: बरोबर आहे. आणि याची बरीच व्हरायटी तुमच्याकडे उपलब्ध असेल.
4: व्हरायटी म्हणजे जोडव्यांमध्ये म्हणाल तर कमीत कमी 100 पेक्षा जास्त प्रकार असतात.
1: अरे वा.
4: आणि त्याच्यात अगदी सिलेक्शन करायला म्हणून बायकांची स्पर्धा लागलेली असते, कारण जसं साड्यांमध्ये जरा आणखीन काहीतरी दुसरं आणखीन काहीतरी दुसरं, तसं जोडव्यांमध्ये आणि पैंजणमध्ये असतं. पैंजण सुद्धा विविध डिझाईन्सची येतात आणि पैंजण ग्रॅम वरती विकले जातात, जनरली जोडवी ही नगावरती विकली जातात.
1: मोडक साहेब, लाडक्या जावयाबरोबर लाडक्या लेकीलाही अधिक महिन्यात काही दिलं पाहिजे हे खरंय, तर नक्की

0: बर्क।
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो। परभणीसह जिल्हाभरात सध्या पेट्रोल डिझेलच्या

पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मशागतीची कामं सुरू आहेत. शेती मशागतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरमध्ये गरजेचं असलेलं डिझेल भरण्याकरता शेतकरी कॅन घेऊन पेट्रोल पंपावर दाखल होत आहेत. मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजन दक्षतेनं करण्याचं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आलं आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसामध्ये अनियमितता निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून राज्यात सर्वसाधारण ते कमी पाऊसमान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागात दीर्घकालीन तर काही ठिकाणी कमी ते मध्यम कालावधीचे पावसाचे खंड पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत येऊन कमी पाण्यावर तग धरणाऱ्या पिकांची निवड, पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य बीज प्रक्रिया, मिश्र पीक आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब, ठिबक आणि तुषार सिंचनासह शेततळे पाणी साठवण आणि संरक्षित सिंचन व्यवस्थापनावर भर देणं, यासह पावसाचं पाणी अडवणं, जिरवणं आणि मृद तथा जलसंधारण उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ इंद्रमणी यांनी केलं आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेऊन वैज्ञानिक पद्धतीनं शेती करावी अथवा थेट संपर्क करण्याचंही आवाहन त्यांनी केलं आहे. देशात उत्तरेकडील काही राज्य तसंच विदर्भाच्या काही भागात आज तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. बिहार, छत्तीसगड, झारखंड,

भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिणेकडील काही राज्यांसह ईशान्य भारताच्या काही भागात तसंच बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, कोकण आणि गोवा इथं आज विजा आणि मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी

या विषाणूजन्य संसर्ग प्रभावित देशातील बदलती परिस्थिती आणि डब्ल्यूएचओ जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशी लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान इथं अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. कॉंगो, युगांडा तसंच त्यांच्या सीमेला लागून असलेल्या दक्षिण सुदान आणि इतर देशांमध्ये हा आजार पसरण्याचा सर्वाधिक धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसोबतच डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांचं प्रशिक्षण तितकंच महत्वाचं असल्याचं नमूद केलं आहे. नवी दिल्ली इथं काल आयोजित एका वैद्यकीय अभ्यासक्रम संस्थेच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. डॉक्टर हे आरोग्य व्यवस्थेचं सॉफ्टवेअर तर रुग्णालय आणि सुविधा हार्डवेअर असल्याचं त्यांनी नमूद केलं. नवोदित तज्ज्ञांची कौशल्य आणि समर्पण देशातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विकसित भारत आणि निरोगी भारत संकल्पना साकारण्यात वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्र शासनानं विकसित भारत जी रामजी अधिनियम 2025 अंतर्गत नियमांचा मसुदा व्यापक जनपनावर्ष अर्थात नागरिकांच्या सूचनांसाठी प्रसिद्ध केला आहे. कोणतीही व्यक्ती, संबंधित भागधारक, संस्था किंवा संघटना या नियमांवर आपले आक्षेप अथवा सूचना पुढील महिन्याच्या 21 जून या तारखेपर्यंत सादर करू शकतात असं ग्रामीण विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. विकसित भारत जी रामजी

शासित प्रदेशांमध्ये लागू होईल. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्यापासून भारतीय उद्योगपतींच्या शिष्टमंडळासह 3 दिवसीय कॅनडा दौऱ्यावर जाणार आहेत. व्यापार, गुंतवणूक आणि CEPA अर्थात भारत कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार वाटाघाटींना गती देण्यासाठी गोयल ओटावा आणि टोरांटो इथं द्विपक्षीय बैठका घेतील अशी माहिती वाणिज्य मंत्रालयानं दिली आहे. परराष्ट्र मंत्री डॉ.S. जयशंकर आणि

शांतता तसंच सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा प्रस्तावित आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पहिला सामना दुपारी 3:30 मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबई इथं तर दुसरा सामना सायंकाळी 7:30 कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात कोलकाता इथं होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्त्वाची चर्चा। होर्मुसची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन। इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना। महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर। आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली। यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिज याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं। भारत आणि अमेरिका यांच्यात सखोल आणि व्यापक सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। या बैठकीदरम्यान सागरी सहकार्य तसंच दोन्ही देशांमधले व्यापार करार पूर्णत्वाकडे नेण्याचं महत्वही जयशंकर यांनी अधोरेखित केलं। ऊर्जा व्यापार वृद्धी आणि ऊर्जा पुरवठा या भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्रस्थानी असलेल्या धोरणांविषयीच्या चर्चेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी बोलताना मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाहीमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं। याशिवाय प्रगतीबरोबर धोके येतात, अशावेळी धोके कमी करणं आणि प्रगतीचे फायदे वाढवणं या दृष्टीनं दोन्ही देश धोरणं आखतील अशी ग्वाही त्यांनी दिली। प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे। यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असून कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे। अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली। काँग्रेस नेते राहुल गांधी देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी

केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांनी रचलेलं कारस्थान असल्याचं त्यांनी म्हटलंय. देशाचे नागरिक सुज्ञ असून देशहिताविरोधातल्या गोष्टींची त्यांना स्पष्ट जाणीव आहे आणि इंडी आघाडीचं कारस्थान कधीच यशस्वी होणार नाही असं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये फाल्टा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू असून 11व्या फेरीनंतर भाजपाचे देबांशु पांडा हे 44,000 मतांनी आघाडीवर आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शंभूनाथ कुर्मी दुसऱ्या स्थानावर असून काँग्रेसचे अब्दुल रझाक मुला तिसऱ्या स्थानावर आहेत. डायमंड हार्बर महिला विद्यापीठात ही मतमोजणी सुरू असून मतमोजणीच्या 21 फेऱ्या होतील. होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. लवकरच याबाबतची घोषणा होईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलंय. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा त्याचा अर्थ नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढली सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलंय. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलंय. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली. तसंच चरणजित सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं GATC अर्थात शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारने वैध मापनशास्त्र नियम 2013 सुधारणा केली. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय. सुधारित नियमानुसार या केंद्रांच्या माध्यमातून पेट्रोल, डिझेल, CNG, LPG, LNG आणि हायड्रोजन डिस्पेन्सर याची तपासणी करता येईल. या निर्णयामुळे पडताळणी सेवांमध्ये सुधारणा होईल, कार्यक्षमता वाढेल आणि देशभरात स्वच्छ इंधनाच्या वापराला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होते. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या तयारीत उतरतोय. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एम्पेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिट्सबरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ, अरिना सवालिंगा यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरेल.
एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर

स्पर्धेचं यंदा 125वं वर्ष आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 वाजता मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 वाजता कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये कोलकाता इथं होणार आहे. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदर वीर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलंय. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. या हल्ल्याचा फटका शहराच्या मध्यवर्ती भागात सरकारी कार्यालय, निवासी इमारती आणि शाळेजवळच्या बांधकामांना बसला असून यात किमान 10 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आज एका रेल्वे मार्गावर झालेल्या शक्तिशाली स्फोटात 30 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. क्वेटा इथल्या चमन फाटक रेल्वे स्थानकाजवळ हा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्वाची चर्चा. होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, शुभ दुपार। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो प्रसारण सेवा। 2:30 होत आहेत, कार्यक्रम सुरू होतोय। चला दोस्त हो, बोलू काही। मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर, आणि आजच्या दुपारच्या आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा। रविवारची मस्त संध्याकाळ आहे आपल्या कुटुंबियांबरोबर, आप्त किंवा आपल्या आवडीच्या व्यक्तीबरोबर मस्त जावं।

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात हे गीत होतं मंडळी आपल्यासाठी, आणि आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू झालाय चला दोस्त हो बोलू काही, आणि मी आहे रश्मी महांब्रे आपल्याबरोबर. आजच्या दुपारच्या आणि संध्याकाळच्या आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा. आणि कसे आहात आपण सगळे? स्वस्थ आणि मस्त ना? खुश रहा, आनंदी रहा आणि इतरांनाही खुश ठेवा. काळजी घ्या आपली आणि इतरांची, कारण काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही. आणि ऐकत रहा FM रेनबो प्रसारण सेवा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

मस्त अशी दुपार आहे असं नक्कीच म्हणणार नाही, कारण खरंच खूप ऊन आहे. आणि नुकतंच असं वाचलं की प्रत्येक जण या उन्हाचा सामना करतो आहे, कडाक्याचं जे काही उष्णता आहे तिचा सामना करतो आहे, आणि त्यासाठी प्रत्येकाला आपल्या घरात थंड हवा करणारं ए सी हवा आहे. आणि या ए सीमुळे होतं काय की बाहेर जी हवा आहे ती खूप मोठ्या प्रमाणात गरम अशी फेकली जाते आणि वातावरण अधिक तापत राहतं. मग त्याच्यावर पर्याय काय? निश्चित खरं तर प्रत्येकाच्या शरीरात जैविक अशी प्रक्रिया असते की तापमानाप्रमाणे आपण आपलं शरीर त्याला ॲडजस्ट होत असतं, पण थोडाही त्रास किंवा थोडाही वेगळेपणा सहन करायचा नाही, ज्याला आपण कम्फर्ट झोन असं सहजपणे बोलून जातो, त्यावेळी मात्र या सगळ्या गोष्टी अधिक त्रासदायक वाटायला लागतात. आणि मग प्रत्येक ठिकाणी वातानुकूलित अशा गोष्टी हव्या होतात. दिवसरात्र सतत त्याच वातावरणात राहिल्यावर थोडा वेळ जरी आपण त्यापासून बाहेर आणि वेगळ्या वातावरणात गेलो तर नक्कीच त्याचा अति त्रास व्हायला लागतो. त्यामुळे थोडीशी सवय सगळ्या गोष्टींची ठेवणं हे आवश्यक असतं. आणि आपल्याबरोबर निसर्गात इतरही घटक आहेत, पर्यावरण आपल्या आजूबाजूला आहे, त्या सगळ्यांनाही आपल्यामुळे त्रास होणार नाही असा विचार जर आपण केला तर नक्कीच त्यांच्यासाठी तरी आपण स्वतःला थोडंसं ॲडजस्ट करूच. त्यामुळे सुंदर अशी दुपार नाही आहे, खरंच खूप कडाक्याचं ऊन बाहेर आहे. तेव्हा प्रत्येकाने संकल्प

आशा भोसले यांच्या स्वरात गदिमांची ही रचना होती मंडळी आपल्यासाठी. 2:47 होत आहेत. FM रेनबो प्रसारण सेवेत काही ताज्या घडामोडींविषयी सुद्धा आपण बोलत असतो. नुकतंच असं कळलं की एका महिलेला अनुकंप तत्वावर रेल्वेत नोकरी देण्याचं आमिष दाखवलं आणि तिच्याकडून काही लाख रुपये उकळले गेले. खरं तर अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. आपण प्रत्येकवेळी सावध राहणं आवश्यक असतं. रेल्वेची नोकरी आणि नंतर आपण हे पैसे सगळे होतील आपल्याकडून नोकरी करताना, अशा सगळा विचार करून मनुष्य आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून पैसे घेऊन जो काही एजंट असतो किंवा नोकरी देतो असं सांगणारी व्यक्ती असते, तिला अशा प्रकारे पैसे दिले जातात आणि नंतर मग हे पैसे परत मिळणं मुश्किल होतं. नोकरी तर मिळतच नाही. त्यामुळे सजग राहणं थोडंसं आवश्यक आहे की आपल्या आजूबाजूला काय चालू आहे, काय नाही, ही व्यक्ती आपल्या ओळखीची आहे की नाही, किंवा एखाद्याने तिला आपल्याकडे आणून सांगितलं आहे पण नक्कीच आपला गैरफायदा तर घेतला जात नाही आहे ना, असे प्रश्न स्वतःला विचारणं आवश्यक आहे. कारण आता पूर्वीसारखा जमाना नाही आहे की एखादी व्यक्ती खरंच चांगल्या मनाने आपल्याला मदत करण्याच्या हेतूने

सगळ्या गोष्टी करत असेल. अशा व्यक्ती नाहीतच किंवा चांगल्या गोष्टी घडतच नाहीत असं म्हणणं ही चुकीचं ठरेल, कारण काही चांगल्या गोष्टी घडतात, काही चांगल्या व्यक्ती आहेत, म्हणूनच हे जग टिकतं असा माझा ठाम विश्वास आहे. पण अशाही प्रकारची माणसं आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यांचं प्रमाण अधिक आहे, तेव्हा आपण आपली परिस्थिती ओळखून ही मंडळी कोण आहेत, कशी आहे, त्याचा शहानिशा करून मग अशा सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवणं खरं आवश्यक असतं.

उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की आपण अनेक ठिकाणी फिरायला जातो आणि पाण्याच्या जवळ फिरायला जाणं किंवा या गर्मीत पाण्यात डुंबणं हे प्रत्येकाला आवडत असतं. मग नदी असेल, तलाव असेल किंवा आपला लाडका समुद्र असेल. उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये समुद्रात जाऊन आंघोळ करणं किंवा तिथे तासनतास पाण्यात राहणं ह्याच्यासारखी मजा नसते, पण ही मजा करत असताना लक्ष देणं तितकंच आवश्यक असतं, कारण आपल्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज कधीच येत नाही. तेव्हा आपण जेव्हा परक्या ठिकाणी पाण्यात जातो तेव्हा तिथे लावलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करायला हवं, किंवा जे काही स्थानिक लोक असतात, लोकल लोक असतात, त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण वागायला हवं. इथे जाऊ नका, हे करू नका असं सांगितलं तर ते ऐकायला हवं. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत अशा घटनाही बऱ्याच वेळा घडतात की समुद्रकिनारी गेलेल्या एखादी व्यक्ती, मग ते आपल्या कुटुंबातील असेल, मित्रपरिवारातील असेल, त्यांना या पाण्याचा बळी होताना आपण बघतो. त्यासाठी नवीन गोष्ट म्हणून आता पोलिसांनी रोबोटिक बोया तयार केलेला आहे, ज्याच्यामुळे दूरवर असणाऱ्या व्यक्तीकडे हे मशीन किंवा होडीसारखा हा रोबो पटकन पाठवला जातो आणि लांबपर्यंत असणारी ही व्यक्ती त्या रोबोला पकडून पुन्हा समुद्रकिनारी येऊ शकते. खरं तर ही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्याप्रमाणे उपाययोजना करणं हे सुद्धा तितकंच आवश्यक असतं. आणि मग त्या ठिकाणी उपस्थित असणारे जे काही जीवनरक्षक असतात, पोलीस असतात, ते आपल्याला सतत सांगत असतात इथे जाऊ नका, मागे फिरा, पण आपण आपल्या मस्तीत असतो आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग पाण्याचा अंदाज येत नाही, भरती आहोटीचा अंदाज येत नाही आणि मजा जी करायला आपण गेलेलो असतो त्याचं रूपांतर सजामध्ये होत असतं. पण कधीकधी तात्काळ उपाययोजना केली जाते, प्रसंगवधान राखून तिथले पोलीस कर्मचारी किंवा इतर जे आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी असतात ते पटकन समुद्रात उडी मारतात किंवा त्या व्यक्तीला बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करतात. खरं तर ही एक सगळी थरारक गोष्ट असते, पण मग अशावेळी आता तयार केलेला हा रोबोटिक बोया खरंच खूप उपयोगी पडतो. पण तरीही आपण मात्र लक्ष देणं हे आवश्यक असतं. निसर्ग हा आपल्या गतीप्रमाणे, त्यांच्या नियमाप्रमाणे चालत असतो. आपण त्याच्यात अडथळे आणू नये किंवा चुकीच्या गोष्टी नक्कीच करू नये.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या परदेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खाजगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर 1.30 अब्ज डॉलर्स खर्च केले, तर मार्च महिन्यात हा खर्च 1.09 अब्ज होता असं यात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परदेश प्रवास टाळावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्रदेशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिज याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोक

लोकशाहींमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असल्यानं कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारनं वैध मापनशास्त्र नियम 2013 सुधारणा केली आहे. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार एका वर्षात कोसळणार असल्याचा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा हे दिवास्वप्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या सल्लागार परिषदेच्या बैठकीत गेल्या मंगळवारी त्यांनी हा दावा केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीनं केला आहे. नागपुरात गोदाम लॉजिस्टिक पार्कच्या उद्घाटनानंतर फडणवीस बातमीदारांशी बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. काँगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसात इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपदक मिळवण्याच्या तयारीनं उतरणार आहे. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एमसेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिड्सबरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ, अरिना सबालिंका यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदाचं 125वं वर्ष आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. राजस्थान रॉयल्सला आतापर्यंत 14 गुण मिळाले असून मुख्य फेरीतल्या त्यांच्या प्रवेशाचं भवितव्य आजच्या सामन्यावर अवलंबून आहे. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान कोलकाता इथं होणार आहे. स्पर्धेत काल लखनऊमध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघानं लखनऊ सुपर जायंट्स संघावर 7 गडी 12 चेंडू राखून 196 धावांचं दिलेलं लक्ष सहज पार केलं. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक ॲथलेटिक स्पर्धेत गुरविंदर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लास्गो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरविंदर यानं 10:09 अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिष कुजूर यांनी दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत TK विशालनं देखील 44:98 राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात

ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले, काही भागात गाराही पडल्या. अनेक भागात आंबा पपई केळीच्या फळबागांना फटका बसला. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासाही मिळाला. जालना, हिंगोली, परभणी जिल्ह्यातल्या विविध भागात शनिवारी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. नांदेड जिल्ह्यातल्या अनेक भागात अचानक हवामानात बदल झाला. 15 ते 20 मिनिटं जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची धांदल उडाली. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये आज पावसानं जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूणसह अनेक भागांमध्ये पाऊस पडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या प्रवेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, शुभ दुपार। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते। मी रश्मी महांबरे। आपण एकदा 107.1 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो प्रसारण सेवा।

जगदीश केबुडकर यांची रचना अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात होती मंडळी आपल्यासाठी. 3:16 होत आहेत आणि आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू झाला आहे सप्तरंगी साथ आणि आपली ही साथ तितकीच महत्त्वाची आहे. मगाशच्या कार्यक्रमातही अनेक श्रोते आपल्याबरोबर होते. किशोर पवार चेंबूरहून आपल्याशी संपर्क साधला होता. गणेश आणि वंदना जोशी यांनी ठाण्याहून आपल्या संपर्कात होते. तर आता देखील संजय पाटील यांनी आपल्याला संदेश पाठवला आहे. गौतम मिंगार्डे, विठ्ठल मासलेकर, आत्माराम खराडे, सुरेश पाटील वाढवण टिपरेपाडा इथून आपल्या संपर्कात आहेत. शुभलक्ष्मी मस्तकार, प्रमोद राऊत, प्रकाश कुलकर्णी कार्यक्रम छान चालू असल्याचं कळवत आहेत. तर प्रणव शिंदे आणि किशोर पेडणेकर आपल्याला उन्हाळ्यात कसं जाता येईल असं आपल्याला विचारत आहेत. पण ड्युटी फर्स्ट असं प्रत्येकाचंच असतं नाही का, त्यामुळे ऊन पाऊस वारा हे नंतरच्या गोष्टी आहेत. गुलाब गायकवाड आपल्या संपर्कात आहेत. हरिश्चंद्र पाटील यांनी देखील आपल्याला चारोळी पाठवली आहे. आता तरी जागे होऊया, पर्यावरण आपले जतन करूया असं ते म्हणत आहेत. आणि जीव वाचवू, झाडे लावू, निसर्गाशी सुसंवाद साधू, जैवविविधता हीच आपली संपदा, तिला जपणं हीच खरी मानव जातीची संपदा. नक्कीच. आणि म्हणून ज्याला जिथे शक्य आहे तिथे त्यांनी झाडं लावावीत. काही मंडळींनी कॉमेंटमध्ये झाडं लावली आहेत, तर फक्त संदेश न पाठवता प्रत्यक्ष त्याची कृती होणं महत्त्वाचं आहे. के राघव कुमार, मिलिंद टिपणीस पुण्याहून आपल्याला संपर्कात आहेत. आणि पुण्यातसुद्धा 41° सेल्सिअस तापमान होतं, पण सध्या थोडं बरं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. थोडं बरं आहे म्हणून आपण रिलॅक्स होता कामाने, नाही का? आपले संपर्क क्रमांक तुम्हाला माहिती आहे, 8657661071 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक. 45151 32 आणि 45151 33 हे आहेत आपले फोन नंबर.

0: लता मंगेशकर यांचं स्वर आणि शब्द होते पी सावळाराम यांचे, संगीत होतं वसंत प्रभू यांचं. 3:21 होत आहेत मंडळी सप्तरंगी साथ या कार्यक्रमात. मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM रेनबो बरोबर.
1: 70 mm थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही. चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी साथ. दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी साथ 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आणि कसे आहात मंडळी? आपण सगळे स्वस्थ आणि मस्त ना, खुश रहा, आनंदी रहा, इतरांनाही खुश ठेवा. काळजी घ्या आपली आणि इतरांची. काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही.

0: सप्तरंगी साथ या कार्यक्रमात एक छानशी कथा आहे आपल्यासाठी, तेव्हा कुठेही असा काही करा, ऐकत रहा FM रेनबो प्रसारण सेवा.
1: पाऊस कुणाला कधीच कळला नाही, पाऊस किती दिवसात भिरकला नाही, पाऊस कुणाला कधीच कळला नाही. पाऊस ऋतूंचे निमित्त करूनी दिसतो, पाऊस ऋतूंचे निमित्त करूनी दिसतो. पाऊस पापणी आड, पाऊस पापणी आड कधीच असतो.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलू.

मगाशीच म्हणतं की एक छानशी कथा आहे तुमच्यासाठी. ही कथा आहे दीनदयाळ गुप्ते यांची, त्यांच्या कुटुंबाची. खरं तर आज वातावरण गंभीर होतं, कारण दीनदयाळ गुप्ते यांनी काही वेळापूर्वीच या जगाचा निरोप घेतला होता. त्यांची दोनही मुलं, सुना, नातवंड सगळीच हजर होती. गुप्तेजींच्या पत्नी शोकाकुळ होत्या, तरी घरच्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता. नातेवाईक, आप्त, स्वकीय सगळेच येत होते, कारण त्यांचा गोतावळा खूप मोठा होता. पण घरातले मात्र कुणाची तरी वाट बघत होते, कुणाची वाट बघत होते बरं हे सगळे.

तर मंडळी, असं वातावरण होतं त्या घरात. आणि इतक्यात एक गाडी बंगल्याच्या दाराशी येते. त्यातून काही मंडळी झटपट उतरतात. सगळ्या हालचाली इतक्या वेगवान होत असतात, कुठल्या तरी संस्थेशीही निगडीत असते गाडी. पण ही मंडळी आरोग्य संस्थेशी निगडीत आहेत, मेडिकलशी निगडीत आहेत हे त्यांच्या पेहराव्यावरून दिसत असतं. सगळ्यांनी व्हाईट ॲप्रन घातलेले असतात, कुणाच्या गळ्यात स्टेथोस्कोप असतो, त्यांची ती मेडिकलची बॅग कुणाच्या हातात असते. आणि लगबगिनी ती लोकं गाडीतून उतरतात, घराच्या दिशेने जातात, पुन्हा आत बाहेर करतात, पुन्हा पटपट आपलं काम करतात. घरचे देखील त्यांना हवी ती आवश्यक असलेली सगळी मदत सहकार्य करत असतात. कुणी फॉर्म भरत असतं, कुठे सह्या करत असतात. आलेली टीम अर्ध्या पाऊण तासात आपलं काम पूर्ण करून निघून गेलेली असते. त्यातील दोन तीन व्यक्ती मागे राहिलेले असतात आणि जाताना सगळ्यांनी बघितलेलं असतं, गाडीवर लिहिलेलं असतं, अवयवदान पुण्यदान. आणि तेव्हाच लक्षात येतं की ही गाडी कशासाठी आली होती, काय होता यामागचा अर्थ.

0: 70 mm थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही. चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी साथ. दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी साथ 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
1: तीन वाजून 37 होत आहेत मंडळी. आपण एकथा 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. प्रतिभा, त्याचप्रमाणे सुरेश पाटील, अविनाश कडू वाडवणहून आपल्या संपर्कात आहेत. प्रकाश कुलकर्णी कांदिवलीहून आपल्याला संदेश पाठवत आहेत. तर मंगेश म्हात्रे शिवाजी पार्कहून आपल्याला कळवत आहेत की आम्ही वाळ्याचा वापर करतो आहे. आणि श्रीपाद जोशी नाशिकहून आपल्या संपर्कात आहेत. पंकज मोहोड अमरावती, कमलिनी महाजन पनवेलहून, गणेश आणि वंदना जोशी, चंद्रकांत तुपे यांनीही आपल्याला संदेश पाठवला आहे. किशोर पेडणेकर छान गाणी लावली आहेत असं सांगतायत. तर निश्चित आपल्या सगळ्यांच्या सहभागाने कार्यक्रम अधिक सुंदर होत असतात. प्रमोद राऊत धाराशिवहून आपल्या संपर्कात आहेत. प्रतिभा विचारे यांनी देखील प्रत्येकाने एक झाड लावून काळजी घेतली तर खूप होईल असं आपल्याला कळवलं आहे. तर प्रिया फाटक बेळगावहून वेगळी गाणी ऐकायला मिळत आहेत असं कळवत आहेत. आपल्या सगळ्यांच्या सहभागातून कार्यक्रम अधिक सुंदर होत असतात. आणि कथेत आपण बघितलं की दीनदयाळ गुप्ते यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला आणि एक टीम त्यांच्या घरी येते आणि पटपट निघून जाते. ज्या गाडीवर लिहिलेलं असतं अवयवदान आणि पुण्यदान. खरं तर आलेल्या सगळ्यांच्याच मनात अनेक प्रश्न असतात, उत्सुकता असते की दीनदयाळ भाई गेलेत आणि हे मंडळी कोण आलेत, अचानक काय झालं. त्यांचा मोठा मुलगा कुशल यांनी सगळ्यांना बसायची विनंती तो करतो आणि म्हणतो की तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत मलाही माहिती आहे. आणि आता आलेली टीम ही अवयवदान देहदानाची टीम.

होती, आम्ही आमच्या बाबांचे डोळे दान केलेत असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या पश्चात नेत्रदान करावं ही त्यांची इच्छा होती आणि ती इच्छा आम्ही पूर्ण केली आणि हे काम 2 तासाच्या आत करायला हवं असतं, त्यामुळे ते झटपट करावं लागलं. खरं तर टाळ्या वाजून कौतुक करावं अशी ही बाब होती, पण ती वेळ तशी नव्हती. तरीही सगळ्यांनी मंद आवाजात थोड्याशा टाळ्या वाजवल्या, कारण आपल्या पश्चात इतरांनाही हे जग पाहता यावं ही फक्त इच्छाच नाही तर ही बाबांची इच्छा मुलांनी पूर्ण केली. अनेक वेळा आपण या गोष्टी ऐकत असतो की अवयवदान किंवा नेत्रदान, त्वचादान अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो. आपल्या पश्चात या गोष्टी करण्यासाठी आपण तशा प्रकारची तरतूद करून ठेवू शकतो, तशा प्रकारचा अर्ज म्हणा, तशा प्रकारची इच्छापत्र म्हणा, आणि त्याची अंमलबजावणी निश्चितच आपल्या कुटुंबांनी करणं आवश्यक असतं. आणि ही गोष्ट प्रत्यक्ष या लोकांनी सत्यात आणली होती आणि त्याचा सगळ्यांना थोडासा अभिमानही वाटत होता. त्याला कारणही तसंच होतं. काय होतं हे कारण सांगणारे ऐकत राहा FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे सप्तरंगी साथ. मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM रेनबो बरोबर. दुपारचे 3:40

तीन अजून 46 मिनटं होतात. म्हणजे आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM रेनबो बरोबर. आणि कथा मी आपल्याला सांगते ज्या कथेत दीनदयाळ गुप्ते यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचं नेत्रदान केलंय. त्यांचा मोठा त्यांचा 2 नंबरचा मुलगा कुशल हा आता जी सगळी मंडळी जमली होती त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो आणि कुशल बोलतच असतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मी आणि केवल म्हणजे माझा भाऊ जन्मतःच दृष्टीबाधित आहोत. बाबांनी खूप कष्ट करून हे मोठं साम्राज्य उभं केलं पण परमेश्वर काही ना काही कमी ठेवतोच नाही का. धंद्यात जम बसल्यानंतर बाबांनी लग्न केलं आणि पुढच्याच वर्षी आईनी त्यांना गोड बातमी दिली. यथावकाश त्यांना जुळी मुलं झाली. कुशल आणि केवल अशी छान नावं त्यांची ठेवली. मी आणि दादा पण सगळंच छान होतं. आई बाबा पण खुश होते. हा आनंद फार दिवस काही टिकला नाही. त्यांच्या लक्षात आलं की मुलांच्या दृष्टीला काहीतरी प्रॉब्लेम आहे. डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर आम्ही दोघेही दृष्टीबाधित असल्याचं सिद्ध झालं. पण त्यांनी ही गोष्ट मोठ्या धीराने घेतली आणि आम्हाला सक्षम बनवलं. आज त्यांचं साम्राज्य देश परदेशात आम्ही दोघेही यशस्वीपणे सांभाळत आहोत. त्याला जबाबदार दीनदयाळ हेच आहेत, अर्थात आमचे बाबा. आणि त्यासाठी आम्ही त्यांचे कायमच ऋणी राहू.

कुशल अजूनही बोलतच होता. तो आलेल्या सगळ्या व्यक्तींना, जमलेल्या सगळ्या लोकांना सांगत होता, आमच्या दृष्टीचं जेव्हा निदान झालं तेव्हाच बाबांनी ठरवलं की मी नेत्रदान करणार. माझ्या मुलांना कधीच दृष्टी येऊ शकत नाही, पण ज्यांना शक्य आहे त्यांना ती मिळाली पाहिजे. गेली 40 वर्ष ते अवयवदान आणि देहदानासाठी कार्य करत होते, आज ते नाही आहेत. आमच्यासाठी खरं तर हा मोठा लॉस आहे. तरी ते नेहमी म्हणत असत, जिंदगी के बाद भी मी असेन. आणि खरंच आहे, ते असतील आपल्याच आजूबाजूला नेहमीच. ओम शांती. सगळ्यांच्याही मुखातून एकसाथ तसाच स्वर निघाला, ओम शांती.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: केवल पुढे म्हणाला, आपण सगळ्यांनी देखील अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करावा. 10 मिनिटाची एक फिल्म आलेल्या सगळ्यांसाठी या टीममधले माणसं दाखवणार आहेत, आपण ती बघावी अशी नम्र विनंती. मी आणि केवल नेत्रदान तर करू शकत नाही, पण आम्ही इतर अवयवदान करण्याचा निश्चय केला आहे. आम्ही फॉर्म भरला आहे, अर्थात आमच्या पश्चात तो पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी आमच्या घरच्यांची आहे. आपणही निश्चित संकल्प करावा आणि हीच बाबांना आदरांजली असेल. खरं तर आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात, त्यातून कशा प्रकारे आपण कोणत्या गोष्टी आपल्या जीवनात समाविष्ट करायच्या किंवा कोणते चांगले गुण आपण घ्यायचे हे आपण प्रत्येकाने ठरवणं खूप आवश्यक असतं. आणि ह्या खरं तर सहज होणाऱ्या गोष्टी आहेत. पूर्वीच्या काळी इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती किंवा अशा प्रकारे सगळ्या गोष्टी करणं शक्य नव्हतं, पण आता तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आणि त्यामुळे अवयवदान देहदान जेणेकरून पुढच्या इतर लोकांना त्याचा नक्कीच फायदा

आणि निश्चितच त्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत, कारण आता ही वेळ आहे ठळक बातम्यांची. तेव्हा काही ठळक बातम्या आपल्यासाठी. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारासाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश मस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणीमध्ये निवड झाली आहे. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानचा प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. CBSEच्या 12वीच्या ज्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी प्रक्रियेतल्या तांत्रिक चुकीमुळे वाढीव शुल्क आकारलं गेलं असेल त्यांना परतावा मिळेल असं CBSEनं स्पष्ट केलं आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांना कमी रक्कम आकारली गेली असेल त्यांना योग्य शुल्क भरण्याबाबत माहिती दिली जाईल असंही मंडळाच्या पत्रकात म्हटलं आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. स्पर्धेचं यंदा 125वं वर्ष आहे. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. याचबरोबर ठळक बातम्या संपल्या.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, शुभ दुपार। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते। मी रश्मी महांबरे। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज FM रेनबो प्रसारण सेवा।

0: गावाचं कितीही मोठं टाऊन झालं तरी असतो मनात एक गप्पा. सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा. शनिवारी घेऊ नाट्यसंगीताचा आस्वाद, मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद. सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सांजेच्या पारी.
1: चार वाजून 6 मिनिटं होत आहेत मंडळी. आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. मस्त अशी संध्याकाळ आता जवळ येते आहे आणि दुपार थोडीशी हळूहळू टळत चालली आहे. संध्याकाळचं वातावरण प्रत्येकाला लुभावणारं, आवडणारं असंच असतं आणि ते अधिक सुंदर करण्यासाठी मी आहे रश्मी तुमच्याबरोबर. तुमच्या आवडीची गाणी ऐकवण्याचा प्रयत्न करणारे आपलाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. 8656601071 हा आहे व्हॉट्सअप क्रमांक. 45151432 आणि 45151433 हे आहेत आपले फोन नंबर. आपणही या कार्यक्रमात नक्की सहभागी होऊ शकता. कोणतं गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल, चित्रपट गीत असेल किंवा भावगीत, तर ते माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा.

4:14 होत आहेत मंडळी, आपण ऐकत आहात सांजेच्या वारी हा कार्यक्रम एफ एम रेनबोवर. मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर. आणि कसे आहात आपण सगळे? स्वस्थ आणि मस्त ना? खुश रहा, आनंदी रहा, इतरांनाही खुश ठेवा. काळजी घ्या आपली आणि इतरांची, कारण काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही. मस्त असा कार्यक्रम सुरू आहे आणि आपल्या आवडीची गाणी ऐकवण्याचा मी निश्चित प्रयत्न करते. छान असं तोरण बांधलं आहे आणि अनेक गोष्टींचं तोरण बांधतो नाही का आपण. म्हणजे प्रत्यक्ष तर आपण सणासुदीला किंवा पारंपरिक ज्या आपल्या गोष्टी आहेत तेव्हा तोरण आपल्या दारावर आपण बांधतोच, पण अनेक वेळा लोकरीचं म्हणा किंवा इतर गोष्टींचं म्हणा, हे एक मांगल्याचं प्रतीकसुद्धा मानलं जातं. पण नुकतीच जी अवयवदान आणि देहदानाची मी कथा आपल्याला सांगितली, तर तसा निश्चय करताना सुद्धा आपण अशा प्रकारचं तोरण नक्कीच बांधू शकतो. उद्धव कोरे यांनी आपल्याला मेसेज केला आहे, तालुका लाखांदूर जिल्हा भांडार इथून. ते म्हणतात की आज आमचं 118 नेत्रदान होतं आणि आम्ही ग्रामीण प्रतिष्ठानमार्फत अशा प्रकारे अवयवदानाचं महत्त्व पटवण्याचा प्रयत्न करतो आहोत. महेश दामजोशी माहीमहून आपल्या संपर्कात आहेत. विजयंत चित्रे पुण्याहून सांगतायत की आई वडिलांनी देहदान केलेलं आहे. सुनील आणि स्वप्नाली जोशी निवळी फाट्याहून संपर्कात आहेत. तर सुहास पांडे कल्याणहून कळवतायत की अवयवदानाचा फॉर्म मी भरला आहे. निश्चित ही चांगली गोष्ट आहे, आपल्या विचारात बदल करणं किंवा ज्या गोष्टी परंपरेने चालू आहेत त्याचबरोबर आधुनिकतेची जोड त्याला देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? लता मंगेशकर यांच्या स्वरात भारत आंबेंची ही रचना काही खास.

0: हो जगत सारे नाही अशी जोडी दुसरी
1: तुझी नी माझी दोघांची ही यारी जमली
0: ला ला ला जगत सारे नाही अशी जोडी दुसरी
1: अशी की माया
0: कशी घडली
1: अशी की माया
0: घडली
1: ला ला ला ला ला ला ला 1 2

एफ एम रेनबो प्रसारण सेवेत सांजेच्या पारी या कार्यक्रमात मी आहे रश्मी महामरे आणि आपण आहात एफ एम रेनबो बरोबर 8657661071 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक 4515 41 32 आणि 4515 41 33 हे आहेत आपले फोन नंबर. मस्त अशा गीतांचा कार्यक्रम सुरू आहे आणि कधी कधी असं असतं की काही बोलण्यापेक्षा फक्त ऐकणं ह्याच्यातसुद्धा अधिक मजा असते नाही का. लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे छानसं गीत आहे म्हणजे.

अनेक श्रोते आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. अखिलेश कारेकर मौजे मांदिवली इथून आपल्याला संदेश पाठवत आहेत. गीता ठक्कर, प्रकाश कुलकर्णी, सुहास पांडे कल्याणहून, त्याचप्रमाणे स्वप्नील आणि सुनील जोशी नेवळी फाटा इथून आपल्या संपर्कात आहेत. चंद्रशेखर भाटवडेकर, मंगेश म्हात्रे, प्रबोध कारखानीस यांनी देखील आपल्या कार्यक्रमात संदेश पाठवला आहे. विजेंद्र घाटोळ, रजनीकांत पाटील वाढवणहून आपल्या संपर्कात आहेत. चंद्रशेखर तुपे ठाण्याहून आपल्याला संदेश पाठवत आहेत. आणि खरंच उकाडा इतका झाला की प्रत्येकाला असं वाटतंय की थोडा तरी पाऊस यावा. काही ठिकाणी दुपारभर गर्मी आणि संध्याकाळी पाऊस असं सुरू आहे, पण ह्या गाण्यातून मात्र आपल्या

जीवनातही घडी अशीच राहू दे असं बऱ्याच वेळा आपल्यालाही वाटतं, नाही का, की सगळं चाललं आहे, हे छान आहे, हे असंच राहू दे. पण प्रत्येक वेळी ते तसं होतंच असं नाही. लता मंगेशकर यांच्या स्वरातलं सुंदर असं हे गीत संगीत होतं यशवंत देव यांचं. पण कधी कधी काहीतरी वेगळं वळण नक्कीच आपल्या आयुष्याला लागतं, आपली इच्छा असो अगर नसो.

संध्याकाळ होतली मंडळी आणि आता जाण्याची वेळ सुद्धा जवळ आली आहे, तेव्हा काही गीतं आहेत आपल्याबरोबर आणि या गीतांचा आनंद आपण घ्या, मस्त रहा, आनंदी रहा आणि मला मात्र अनुमती द्या निघण्याची. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खाजगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्कारांच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. सीबीएसईच्या 12वीच्या ज्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी प्रक्रियेतल्या तांत्रिक चुकीमुळे वाढीव शुल्क आकारलं गेलं असेल त्यांना परतावा मिळेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांना कमी रक्कम आकारली गेली असेल त्यांना योग्य शुल्क भरण्याबाबत माहिती दिली जाईल असंही मंडळाच्या पत्रकात म्हटलं आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यांमुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले तसंच काही भागात गाराही पडल्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये आज पावसानं जोरदार हजेरी लावली. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानचा प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. स्पर्धेचं यंदा 125वं वर्ष आहे. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल व्हिनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमरावती मार्गावरील निमजी गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिकचं मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उद्घाटन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेला घेराव घालण्याचा दलित संघटनांचा इशारा. आणि येत्या 26 तारखेपर्यंत अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट कायम. आता सविस्तर बातम्या. नागपूर आणि गडचिरोली हे ग्रोथ मॅग्नेट म्हणून पुढे येत असून राज्याच्या औद्योगिक पोर्टफोलिओ विस्तारत असताना लॉजिस्टिक क्षेत्र अधिक सक्षम आणि उन्नत होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. अमरावती मार्गावरील निमजी गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचं उद्घाटन त्यांच्या आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं, त्यावेळी ते बोलत होते.
2: अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारची फॅसिलिटी तयार झालेली आहे. 100 पेक्षा जास्त एकरावर हे काम यांनी केलेलं आहे आणि यामुळे उद्योगाच्या क्षेत्रामध्ये, लॉजिस्टिक्स मध्ये, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये खूप मोठा फायदा नागपूरला होणार आहे. आज आपण जर बघितलं तर गेल्या काही काळात आपण जी लॉजिस्टिक्स पॉलिसी तयार केली त्यामुळे नागपूर हे देशातलं एक लॉजिस्टिक हब होत आहे. मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक पार्क तयार होत आहेत आणि यामुळे लॉजिस्टिक्सची कॉस्ट कमी होणार आहे. आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट कमी करणं हे महत्वाचं आहे. तेच काम आज आपण या माध्यमातून करतोय.
1: अमरावती महामार्ग आता 6 पदरी होत असून अमरावती रोडवरील या लॉजिस्टिक पार्कमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग तसंच फास्ट चार्जिंग स्टेशन उभारावेत असा सल्ला यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. सिंधी इथं ड्रायपोर्ट उपलब्ध असल्यानं कोणतंही माल परदेशात पाठवणे शक्य होणार असल्याचंही त्यांनी पुनरुच्चार केला. या कार्यक्रमाला आमदार परिणय फुके, आमदार आशिष देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार 1 वर्षात कोसळणार असल्याचा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा हे दिवा स्वप्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या सल्लागार परिषदेच्या बैठकीत गेल्या मंगळवारी त्यांनी हा दावा केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीनं केला आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारासाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालच्या कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालच्या वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायत राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असल्यानं कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 2026 पोटनिवडणुकीसाठी स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ नागपूरबाबत प्रारूप मतदार यादी आणि मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, तहसील कार्यालय इत्यादी सर्व पदनिर्देशित स्थानांवर उपलब्ध आहे. ज्यांना मतदार यादी किंवा मतदान केंद्राच्या यादीमध्ये दावे किंवा हरकती घ्यायच्या असतील त्यांनी यादी प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसांच्या आत म्हणजेच 28 मेपर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात ती सादर करावीत असं आवाहन करण्यात आलं आहे. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्यानं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे. दरम्यान आफ्रिकेत वेगानं पसरणाऱ्या इबोलाच्या सार्वजनिक आरोग्य आणीबाणीचा सामना करण्यासाठी मानवतावादी मदतीचा भाग म्हणून भारत सरकारनं आज वैद्यकीय साहित्य आणि संरक्षक उपकरणांचा पहिला साठा पाठवला. ही मदत आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन इथं पाठवण्यात आली आहे. होमुर्झची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबर वाटाघाटी, इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणला असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात बार्टीकडे 80,000 लोकांनी आपली मतं नोंदवली असून बहुसंख्य लोकांनी याला विरोध दर्शवला आहे असं अनुसूचित जाती उपवर्गीकरण पुनर्विलोकन समितीचे राहुल डांबाळे यांनी सांगितलं. वर्गीकरणाला विरोध करण्यासाठी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेला घेराव घातला जाईल असा इशारा त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला. 30 जूनला हे आंदोलन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी राज्यभर बैठका सुरू असल्याचं डांबाळे यांनी सांगितलं. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच तिवसा तालुक्यातील विमाधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 35,000 रुपयांची आर्थिक मदत विमा कंपनीमार्फत तातडीनं देण्यात यावी तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न प्रदान करावा या दोन मागण्यांसाठी शेतकरी आणि गुरुदेव भक्तांसह 5 जूनपासून तिवसा तहसील परिसरात बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पुनसे यांनी दिला आहे. मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकरी नेत्यांच्या माहितीनुसार जिल्ह्यातील 1,85,560 शेतकऱ्यांनी सुमारे 8.90 कोटी रुपये प्रीमियम भरून पीक विमा घेतला होता. याशिवाय राज्य आणि केंद्र शासनाकडून प्रत्येकी 2.12 कोटी रुपयांचा हिस्सा जमा करण्यात आला. मात्र नुकसान झाल्यानंतर जिल्ह्यातील केवळ 9,342 शेतकऱ्यांना सुमारे 1.50 कोटी रुपयांचा परतावा मंजूर करण्यात आल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय चिंतनाबरोबरच पक्षाच्या संघटनात्मक शक्तीचा प्राधान्यानं विचार करायचा आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षहितासाठी समर्पित भावनेतून काम केलं पाहिजे असं आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलं. चंद्रपूर जिल्ह्यातील वल्नी बोर्डा इथं पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण अभियानाअंतर्गत आयोजित पदाधिकारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास ते संबोधित करत होते. निलावार फार्म इथं आज हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. हवामान. येत्या 26 तारखेपर्यंत अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच अकोला, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात देखील 26 तारखेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुलडाणा, वाशिम हे जिल्हे वगळता इतर सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्णतामान कायम राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवला आहे. एप्रिल महिन्यापासून अमरावती जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटा वाहत असून जिल्ह्यात उष्माघात सदृश 15 रुग्ण दाखल झाले होते. त्यांच्यावर आवश्यक उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला असून काही भागात गाराही पडल्या. अनेक भागात आंबा, पपई, केळीच्या फळबागांना या पावसाचा फटका बसला आहे. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरविंदर सिंह यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरविंदर यानं 10 सेकंद 9 मिलीसेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा आपलं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या तयारीने उतरणार आहे. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एम्पेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विन्सच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं हे 125वं वर्ष आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सायंकाळी 7:30 वाजता कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान कोलकाता इथं सामना होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अमरावती मार्गावरील निमजी गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिकचं मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उद्घाटन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेला घेराव घालण्याचा दलित संघटनांचा इशारा आणि येत्या 26 तारखेपर्यंत अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट कायम. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्स पुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र लॉजिस्टिक्सवर होणारा खर्च हेच सध्या उत्पादन क्षेत्रापुढलं सर्वात मोठं आव्हान असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होते आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: माल वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायतीराज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारताने आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली. या संकटाचा सामना करण्यासाठी आफ्रिकन युनियनबरोबर समन्वय साधून भारत सर्वतोपरी सहाय्य करेल असं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. काँगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं होतं. लोकायुक्त कायद्याला राज्यात मान्यता मिळूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती असते असं मत व्यक्त करत त्यांनी युवाशक्तीकडे सरकारनं दुर्लक्ष करू नये असा इशारा दिला. देशातले नागरिक भाजपला पर्याय शोधतायत, कॉक्रोच जनता पार्टी त्याचाच परिणाम आहे अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते. नागरिकांमधला असंतोष व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सपुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 205 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 13 षटकांमध्ये 5 बाद 131 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. कोलकाता इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडला आणि काही ठिकाणी गारांचा वर्षावही झाला. पावसामुळे काही भागात फळबागांचं नुकसान झालं. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात आज वीज कोसळून झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्येही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. वादळी वाऱ्यांमुळे वेंगुर्ल्याजवळ शिरोडा इथल्या समुद्रात आज पहाटे मच्छीमारीसाठी गेलेली एक बोट बुडाली. बोटीवरचा एक मच्छीमार बेपत्ता असून मत्स्य विभाग पोलिसांच्या समन्वयानं त्याचा शोध घेत आहे. येत्या 2 दिवसांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडायची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका आणि कसारा परिसरात 2 ठिकाणी पोलिसांनी काल केलेल्या कारवाईत बेकायदेशीरपणे इंधन वाहून नेणारे 2 टँकर पकडले. यावेळी 87,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यात डिझेल आणि इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं असून अवैध इंधन वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी खोली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्सपुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा. कागज

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा दावा। इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना। पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशू पांडा यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय। 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची आज एक सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई। आणि IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे। इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कडीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं। अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला। आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे। तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे। भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे। दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारतानं आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली। पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशू पांडा यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला। पांडा यांना 1,49,000 मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार शंभूनाथ कुर्मी यांना केवळ 40,645 मतं मिळाली। तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी मतदानाच्या 2 दिवस आधी आपण निवडणूक लढवायला इच्छुक नसल्याचं सांगत भाजपला पाठिंबा जाहीर केला होता, मात्र त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली नव्हती। माघार घेऊनही त्यांना 7,000 मतदारांनी पसंती दर्शवली। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली। यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिजं याबाबत भारत आणि अमेरिका यांच्यात सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं। मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाही देशातलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांची नवी दिल्लीत भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये संरक्षण, सुरक्षा आणि धोरणात्मक तंत्रज्ञान सहकार्य या विषयावर चर्चा झाली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। व्हिएतनाममध्ये सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतानं आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं पटकावली। पुरुषांच्या ग्रीको रोमन स्पर्धेत 63 किलो वजनी गटात भारताच्या सुमित दलालनं अंतिम सामन्यात उझबेकिस्तानच्या खेळाडूचा 12-2 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं। 55 किलो वजनी गटात नीरज पटेलनं कझाकिस्तानच्या खेळाडूचा 8-0 असा आणि 87 किलो वजनी गटात रोहित बुरा यानं किर्गिस्तानच्या खेळाडूचा 9-0 असा पराभव करत कांस्य पदकं पटकावली। महिलांच्या फ्रीस्टाईल प्रकारात भारतानं आज 1 कांस्य आणि 2 रौप्य पदकं पटकावली। 50 किलो वजनी गटात भारताच्या स्वीटी हिला व्हिएतनामच्या गॉक लिन दो हिच्याकडून 7-5 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे स्वीटीला रौप्य पदक मिळालं। 59 किलो वजनी गटात निहा सांगबान हिलाही उझबेकिस्तानच्या खेळाडूविरोधात झालेल्या सामन्यात पराभव झाल्यामुळे रौप्य पदक मिळालं, तर 55 किलो वजनी गटात अहिल्या शिंदेनं किर्गिस्तानच्या खेळाडूचा पराभव करत कांस्य पदक जिंकलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 205 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला 20 षटकात 9 गडी गमावून 175 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या 7व्या षटकाखेर 1-57 धावा झाल्या होत्या. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक ॲथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदरवीर सिंह यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरिंदरवीर यानं 10 सेकंद 9 मिलीसेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिष कुजूर यानं दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी के विशालनं देखील 44 सेकंद 98 मिलीसेकंदचा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं, मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक्स पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीनं मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजित सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भृतहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. गोवर सदृश्य आजारामुळे बांगलादेशात गेल्या 24 तासात 16 जण दगावले. या आजारानं वर्षात 528 जण मृत्यूमुखी पडले आहेत. यावर्षीच्या मार्चपासून बांगलादेशात 8600 रुग्णांना गोवराची लागण झाल्याची पुष्टी केल्याची माहिती आरोग्य सेवा महासंचालनालयानं केली आहे. रशियानं युक्रेनची राजधानी क्यूमधल्या बिला स्केरक्वा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात 2 जण ठार झाले. रशियानं ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या सहाय्याने केलेल्या या हल्ल्यात शक्तिशाली स्वानातीत ओरेशनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर केल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा दावा. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. पश्चिम बंगालमध्ये फाल्टा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशू पांडा यांचा मोठ्या मतधक्केनं विजय. 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची आज 1 सुवर्ण 2 रौप्य आणि 3 कांस्यपदकांची कमाई. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

107.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी. हे प्रसारण आकाशवाणी मुंबईच्या मध्यम लहर 1044 किलोहर्ट्स डिजिटल रिसीव्हर म्हणजेच DRM वर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या ॲपच्या माध्यमातून सुद्धा आपण ऐकू शकत आहात. सकाळचे ठीक 5:04 आणि 21 सेकंद झालेली आहेत. वंदन कार्यक्रमात तुम्हा सर्वांना मानसी आंबेडकरचा सप्रेम नमस्कार.

शंकराचार्यांनी रचलेलं हे चरपट पंचरेखा स्तोत्र आपण ऐकलं. मंडळी वंदन कार्यक्रमात आपली भेट झालेली आहे आणि तुमचे मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचायला लागले सुद्धा. आज आहे

25 मे 2026 मे महिन्याचा शेवटचा आठवडा आता सुरू झालेला आहे. या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी पावसाने हजेरी मुंबईत सुद्धा लावलेली आहे, पुण्यामध्ये लावलेली आहे. हळूहळू आपल्या दिनमानामध्ये आपल्या हवामानामध्ये बदल व्हायला लागलेला आहे आणि या बदलाचा थोडासा अंदाज घेणं, कालमापनाची पद्धत आपण जेव्हा मागच्या वेळेला जशी बघितली तशीच आता या ऋतूमधल्या बदलाचा आपण थोडासा वेध घेणं हे आपण सगळेजणं नकळतपणे करायला लागलेलो असतो. केवळ आपण मनानेच नाही तर शरीरानेही त्याला प्रतिक्रिया द्यायला लागलेलो असतो. एकीकडे असं वाटतं की 24 तास कूलर, AC, पंखा काहीतरी सुरू पाहिजे, पण त्याच वेळेला पहाटे पहाटे पायाशी असलेले एखादं पातळ चादर ही आपण नकळत साखर झोपेमध्ये कधीतरी अंगावर ओढून घेतो तेव्हा असं समजावं की हा ऋतुसंधीचा काळ येतो आहे. एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होतो आहे. या ग्रीष्म ऋतूतून वर्षा ऋतूकडे जेव्हा आपण जातो तेव्हा असं समजावं की ऋतूची संधी म्हणजे एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होणं, ह्या ऋतुसंधीचा काळ आता येऊ घातलेला आहे. या काळाबद्दल अनेक पौराणिक संदर्भ आहेत, अनेक कथा आहेत त्याच्याबद्दलच्या, आणि शिल्पसुद्धा या ऋतुसंधीची साकारलेली आपल्याला पाहायला मिळतात. आज त्यांच्याबद्दलही थोडंसं जाणून घेऊ. आणि संधी म्हणजे एकाच वेळेला दोन्ही ऋतूंसारख्या वातावरणीय परिस्थितीचा अनुभव घेता येणं, तर त्यामुळे संधी ज्याच्यामध्ये होतात अशा काही वेगळ्या शिल्पकृती ज्याच्यामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी किंवा दोन प्रकारच्या लक्षणांना एकत्र केलेलं आहे त्यांच्याबद्दलही मी तुम्हाला सांगेन. वंदन कार्यक्रमात छान छान गप्पांसोबत आपण भरपूर माहिती घेत असतो आणि तुम्ही जरूर सहभागी व्हा. 8657661071 हा आहे आपला व्हॉट्सॲपचा क्रमांक, आणि जर थेट बोलायचं असेल तर डायल करा 4515 41 32 किंवा 4515 41 33.

रामदास कामत यांच्या स्वरातलं हे गीत होतं मंडळी. आपल्याला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या ऋतूसंधींच्या साठीची शिल्पं पाहायला मिळतात. अगदी किल्ल्यांच्यावरतीसुद्धा काही ठिकाणी शिल्पं कोरलेली आपल्याला पाहायला मिळतात. सगळी सृष्टी शंकराला जेव्हा शरण गेली तेव्हा शंकरांनी दोन तोंड, आठ पाय, दोन पंख आणि लांब शेपूट असलेल्या शरभाचं रूप धारण केलं आणि नरसिंहाला नतमस्तक करून त्याचं मस्तक स्वतःच्या डोक्यावर धारण केलं अशी संकल्पना आहे. आणि त्याच्यामुळे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकृतींची संधी झालेलं शरभ शिल्प आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा हा शिल्पसंधी झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. वेगवेगळ्या किल्ल्यांच्या दरवाजांवर, बुरुजांच्या वरती अशा प्रकारची शिल्पं आपल्याला दिसून येतात ज्याच्यामध्ये सिंहाचं मुख, शरीर आणि शेपटी असं असलेलं, पण काही ठिकाणी त्याच्यामध्ये मग पाश, परशु, मृग किंवा अग्नी धारण केलेली शिल्पं आपल्याला पाहायला मिळतात. आपण ऋतूसंधींच्यासारखं ही शिल्पसंधीसुद्धा आज पाहत आहोत ज्याच्यामध्ये चार हत्तींना आपल्या चार पायामध्ये आणि एका हत्तीला आपल्या शेपटीमध्ये आणि एका हत्तीला तोंडामध्ये पकडून ठेवलेलं शरभ शिल्प आपल्याला पाहायला मिळतं. हा एक काल्पनिक पशू आहे आणि भगवान शंकरांनी धारण केलेलं काल्पनिक पशूचं हे रूप म्हणजे शरभ. आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारच्या प्रकृतींचा संगम पाहायला मिळतो आणि ज्याच्यामुळे अशी शरभ शिल्प जिथे जिथे आपल्याला दिसतात तिथे तिथे एक शिल्पसंधी साकारलेली आहे असं आपण समजायचं. शरभाचा उल्लेख कुठे येतो तर महाकवी कालिदासांच्या मेघदूतमध्ये पण तो येतो. 108 उपनिषदांपैकी शरभोपनिषद असं एक स्वतंत्र उपनिषद आहे ज्याच्यामध्ये तीन जे मुख्य अधिपती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यापैकी श्रेष्ठ कोण होतं याची चर्चा त्याच्यामध्ये होती आणि भगवान शंकरांना सर्वश्रेष्ठ त्याच्यामध्ये मानलेलं आहे. तर ही संकल्पना तेव्हा अस्तित्वात होती की अशा वेगळ्या स्वरूपामध्ये जाऊनसुद्धा भगवान आपल्या अवतारांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ही संकल्पना तेव्हाच्या समाजामध्ये सुद्धा होती आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा एखाद्या राजवटीतल्या राजांनी आपले किल्ले बांधले तेव्हा ते त्या प्रत्यक्ष विचारांचे किंवा त्या संकल्पनेतले बसत नसूनसुद्धा, म्हणजे मुरुड जंजिरा किल्ला ज्यांनी बांधला ते ॲबेसिनिया म्हणजे इथिओपिया देशामधून येऊन कोकणामध्ये स्थायिक झालेले सगळे लोक होते, पण त्यांनी बांधलेल्या किल्ल्यावर महादरवाजाच्या डाव्या बाजूला हे शरभाचं शिल्प मात्र आपल्याला पाहायला मिळतं. आता ते नंतर कोणी कोरलं असेल असं काही वाटत नाही कारण आत्तापर्यंत तो कुठल्याही इतर राज्यकर्त्याला जिंकून न घेता आलेला अजिंक्य राहिलेला जंजिरा किल्ला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरसुद्धा आपल्याला शरभशिल्प जेव्हा दिसतात तेव्हा असं लक्षात येतं की या संकल्पनेवर अनेक जणांचा विश्वास होता आणि अशा अनेक शिल्पसंधी आपल्याला पाहायला मिळतात. शरभशिल्पांचे साधारण 29 प्रकार आत्तापर्यंत संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरही काही ठिकाणी आपल्याला सापडलेले आहेत. त्याच्याबद्दलचं वर्णन आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकांमधनं वाचायला मिळतं. रायगड, शिवनेरी, सिंहगड, लोहगड, सोलापूरचा किल्ला, उदगीरचा किल्ला, अजिंक्यतारा, पन्हाळा, औचितगड अशा वेगवेगळ्या किल्ल्यांच्यावर आणि मंदिरांच्यावरसुद्धा अशी द्वारशिल्प किंवा शरभशिल्प हे मुख्यतः दरवाजांवर किंवा जिथून आपण आतमध्ये प्रवेश करतो त्या ठिकाणांवरती कोरण्याची पद्धत आहे. तर त्याच्यामुळे तिथेच आपल्याला ही शिल्पसंधी पहिल्यांदा पाहायला मिळते. तुम्हालाही जर या शरभशिल्पांच्याबद्दल अशी काही माहिती असेल तर ती मला जरूर कळवा 8657661071 ह्या आपल्या व्हॉट्सॲपच्या क्रमांकावर.

0: नमस्कार, मी अजित कडकडे। आपण ऐकत आहात संगीताचे सप्तसूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: पाच वाजून 30 मिनिटं होतात मंडळी। आपल्या कार्यक्रमात अनेक श्रोत्यांचे मेसेजेस पोहोचलेले आहेत। आपल्या कार्यक्रमामध्ये अनेक श्रोते असं लिहित आहेत की वेगवेगळ्या प्रकारची शिल्पसंधी त्यांनी त्यांच्या गावांमध्येही पाहिलेली आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती काही जणांनी पाठवलेली आहे। प्रत्यक्ष वातावरणीय बदलाचा म्हणजे ऋतूसंधींचा हा काळ आहे, तर त्याच्याबद्दलसुद्धा सगळे भरभरून बोलत आहेत। ऋतुसंधी म्हणजे काय? तर पुनरपी जननम पुनरपी मरणम, म्हणजे आपल्याला पुन्हा या सर्व चक्रातनं जायचंच आहे। पण या चक्रामधून जात असताना जो बदलाचा काळ आहे किंवा जो ऋतूनी कोस बदलण्याचा काळ आहे, त्याचं आपण सगळेजणं वर्णन पाहतो आहोत। खूप वेगळ्या प्रकारची वर्णनं त्याची करता येऊ शकतात। म्हणजे आता आपल्या ताटामध्ये आमरस असतो, पण सर्रासपणे तो गोडच लागतो। त्याची गोडी आता आपल्याला थोडीशी सवयीची झालेली आहे। आपण गेल्या 1-1.5 महिन्यापासून तो आमरस खातो आहे, पण आता डाळपन्ह, आईस्क्रीम किंवा सरबत यांच्यापेक्षा ती आमरसाचीच गोडी आपल्याला हवीशी वाटते। तेव्हा आता असं होतं की माठातल्या पाण्यामध्ये एखादी भर आताशा जर कमी पडत असेल, तर हळूहळू आपल्यालाही ऋतूच्या बदलण्याची आता कुठेतरी चाहूल लागलेली आहे। किंवा आपल्याला माहिती आहे की या उन्हाळ्यामध्ये साखर आंब्याची घाई किंवा कोठीमध्ये धान्य भरून जागेवर ठेवण्याची लगबग, आई आजीची लोणच्यांची लगबग, गॅलरीमध्ये गच्चीमध्ये निवांत पडलेल्या चीजवस्तू या आडोशाच्या जागी हलवायची जेव्हा गडबड सुरू होते, तेव्हा समजावं की ऋतू हळूहळू बदलतो आहे। निरभ्र वाटणारं आकाश जेव्हा एका क्षणामध्ये थोडंसं काळवणतं, ऊन सावलीच्या खेळामध्ये सगळं सावळं होत जातं, आणि आमरस पोळीने सुस्तावलेली दुपार जेव्हा ढगांच्या गडगडाटाच्या आवाजातून धावपळीची होते, तेव्हा समजावं की हळूहळू ऋतू गाभूळतो आहे, ऋतू हळूहळू बदलतो आहे। या आणि अशा अनेक बदलांची आपण हळूहळू नोंद घेत असतो। त्याच्यामुळे ह्या ऋतूसंधीच्या काळासारखीच किंवा या काळाच्या बदलासारखीच आपण शिल्पसंधींचीही ओळख करून घेतो आहोत। शिल्पसंधी म्हणजे एकाच प्रकारच्या शिल्पांना त्याच्यामध्ये बांधून न ठेवता दोन वेगळ्या वेगळ्या प्रकृतीची पण एकाच गोष्टीची महती सांगणारी किंवा एकच गोष्ट सांगणारी शिल्प साकारणं। तर त्याच्यामध्ये सरस्वती आपल्याला जशी माहिती आहे की एका हातामध्ये वीणा आहे तिच्या, ती कमळावर बसलेली आहे अशी आपल्याला साकारलेली जिथे पाहायला मिळते, तिथेच तिला दुसऱ्या एका प्रकृतीच्या संधी करून किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिकने सजवलेलंही आपल्याला पाहायला मिळतं। आणि ज्या शिल्पाचं नाव दिलेलं आहे नाट्य सरस्वती, म्हणजे एका हातामध्ये माळ, एका हातामध्ये पोथी आणि दोन हातांची नृत्यमुद्रा अशी चतुर्भुज असलेली, नृत्यमुद्रेतली पण सरस्वती अशी दाखवलेली आहे होयसाळच्या मंदिरामध्ये, म्हणजे हळेबीडूच्या कर्नाटकमधल्या मंदिरामध्ये, आणि त्यामुळे तिला नाट्य सरस्वती असंसुद्धा म्हटलेलं आहे। तिच्या बाजूला एक वादक